ते जर त्या ईश्वराला अर्पण केलं तर ते कितीतरी पटीनं फळ देणारं असतं असंही सांगितलेलं आहे. म्हटलं ना की प्रत्येक अध्याय, त्या अध्यायातली प्रत्येक गोष्ट ही वेगळी आहे. आणि ही जेव्हा आपण हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना, हे पटकन समजून घेण्याचा नाही आहे हा भाग, हळूहळू समजून घेतो ना तेव्हा मग त्यातलं मर्म कळत जातं.

ज्ञान विज्ञान गीतेचे वेगवेगळे अध्याय याविषयी बोलत असताना सगळ्या संतांनी ना बहुतेक तेच सांगितले रसिक हो, आणि नेमका विचार काय करायला हवा हा सुद्धा यात भाग आहे बरं का। आता याच्यामध्ये रामदास स्वामींचा उल्लेख करायला लागेल। देव एक आहे खरा माया नाथीला पसिरा, हेच विचारे जाणावे ज्ञान तयासे म्हणावे। आता याच्यात ज्ञान म्हणजे काय हा जो प्रश्न आहे हा अनेक विचारवंतांनी साधू संतांनी आपापल्या परीनं समजावून सांगितलंय, पण समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या 5व्या दशकातला 5वा समास जो आहे ज्याला बहुधा ज्ञान या नावाने जो लिहिलेला आहे त्यात त्यांनी ज्ञान कशाला म्हणू नये याविषयी एक यादीच दिली आहे जवळपास। छान आहे ती यादी। हा म्हणजे त्यात ते असं म्हणतात की नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना भूमींची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे। अशी मोठी यादी आहे बरं का। ही सगळी यादी जर मी आता ऐकवायला लागले तर बराच वेळ जाईल, पण इथे ज्ञानाचं लक्षण सांगत असताना त्यांनी मग नंतर असं म्हटलेलं आहे की मुख्य देवास जाणावे, सत्यस्वरूप ओळखावे, नित्य नित्य विचारावे या नाव ज्ञान। म्हणजे ज्ञानाची त्यांनी व्याख्या ही अशी केलेली आहे, आणि त्यातून सुद्धा मग ज्ञानाचे वेगवेगळे प्रकार आणि अगदी दाखले व्यासमुनींपासून ते अगदी समर्थांसोबत त्या काळातले जे काही साधू संत होते त्यांचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे। अशा कितीतरी गोष्टी दिलेल्या आहेत। म्हणजे आता याच मी जो म्हटलं ज्याविषयी सांगत होते त्याच अभंगात ते असं सुद्धा म्हणतात की साच म्हणो तरी हे नासे, मिथ्या म्हणो तरी हे दिसे। म्हणजे जसं आपण स्वप्नाला खोटं मानायला लागलो तर ते तसं पूर्णतः खोटं पण नसतं, पण खरं मानायला लागलो तर ते पूर्ण खरंसुद्धा नसतं ना। त्यामुळे जशी प्रचिती येते तशा गोष्टी असतात, आणि म्हणून तसंच या जगाचं सुद्धा आहे की विचार केला म्हणजे म्हटलं तर दिसतं आणि विचार केला तर दिसत नाही, कधी कधी नुसता भास आहे असं सुद्धा वाटतं। अशा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या संतांनी त्यांच्या खूप छान ज्या रचना केलेल्या आहेत, जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्या माध्यमातून इतकं सुंदर मांडलेलं आहे ना रसिक हो, तेव्हा त्याचा विचार केला ना, ते वाचलं ना तर लक्षात येतं। आणि मग जी सुभाषिता आहेत की ब्रह्म सत्य जगत मिथ्या वगैरे, त्यातून मग कुठल्या गोष्टींची प्रचिती येते असं सगळं आहे। आणि म्हणूनच देव एक आहे खरा, बाकी सगळा पसारा हा मायेचा म्हणजे खोटा आहे। आणि ही गोष्ट जी साधू संतांनी पटवून दिलेली आहे ती खरोखरीच वेगळी आहे। या अशा कवनांच्या, अशा श्लोकांच्या, अशा अभंगांच्या माध्यमातून ती समोर येत असते। समर्थ रामदास स्वामींनी हा असा विचार अगदी आपल्या झोळीमध्ये मारुती रायाची मूर्ती ठेवून पसरवला, मुखी रामनाम आणि अगदी बलोपासनेचा सुद्धा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला भारतभर असा तो दिलेला आहे। आज बुधवार आहे त्यामुळे आज पांडुरंगाबरोबर श्रीरामाचं श्रीकृष्णाचं नावसुद्धा आपण घेतच असतो की ऐकूया ही सुंदर रचना।

0: कौशन ताराम बाए कौशन ताराम।
1: कौसल्याचा राम, पंढरीचा पांडुरंग, श्रीकृष्ण अशी कितीतरी विविध रूपं वेगवेगळ्या रूपामध्ये आपण त्याला पाहतो। आणि आपण जेव्हा आपल्या सांस्कृतिक इतिहासाच्या गोष्टी किंवा तो गाभा जेव्हा पाहतो तेव्हा किती वेगवेगळे संप्रदाय आपल्याला दिसून येतात। आणि या संप्रदायांमध्ये मग त्यांच्या परंपरा आहेत, वेगळ्या गोष्टी आहेत, आपली संत परंपरा आहे। आता हेच पाहना, मग नाथ संप्रदाय असू देत, वारकरी संप्रदाय असू देत, दत्त संप्रदाय असू देत, रामदासी, महानुभाव, या प्रत्येकाचं स्वतःचं असं काहीतरी आहे। स्वतःचं असं काहीतरी वेगळं जरी असलं तरी मार्ग रसिक हो भक्ताचाच आहे ना। म्हणजे क्षेत्ररूपाने, स्थान म्हणा किंवा तीर्थरूपाने, ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी जाऊन मिळतात त्या एका ईश्वराशीच जाऊन मिळतात ना। आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या ज्या सगळ्या भक्तिमय वातावरणात ज्या सगळ्या गोष्टी, अभंग म्हणा किंवा जे साहित्य लिहिलं गेलेलं आहे, जी पुराणं आहेत, त्यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये पंढरीचा जो उल्लेख आलेला आहे किंवा तीर्थक्षेत्र, विठ्ठल भक्तीचं असं असलेलं क्षेत्र आणि त्या तीर्थक्षेत्री भेट देणारे सगळे संत म्हणा, सत्पुरुष, योगी, तपस्वी, आचार्य, महात्मे अनेक आहेत, अनेक आहेत। अगदी प्रत्येक वारकरी, त्या वारकऱ्यांविषयी जरी आपण बोललो ना तरी सुद्धा ही सगळी परंपरा जी आहे ना ती आपल्या लक्षात येते। आणि मग पंढरीला येणारे वेगवेगळ्या ठिकाणाहून जे असतात ते अगदी वृंदावनातून येणारे आहेत, अगदी आंध्रातून येणारे आहेत, कुठून कुठून कुठून कुठून येणारे सगळे भक्तगण आहेत। पण चंद्रभागा तीरावर असलेलं पुंडलिकाचं स्थान किंवा त्याची समाधी, पूर्वी तिथे मूर्तीसुद्धा होती पुंडलिकाची, पण नंतर मग असलेली समाधी म्हणा किंवा आणखी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींविषयी जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा त्या पांडुरंगासोबतच, त्या ईश्वरासोबतच भक्तांचं नावसुद्धा किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं। आणि मग त्याच्यासोबत जोडलेलं जे भक्तांचं नाव आहे ना त्यातून मग मी बाबा तुमच्यातच आहे, तुमच्यातलाच एक आहे आणि म्हणूनच तुमचं नावही माझ्या आधी येतं हे सुद्धा दिसून येतं। म्हणजे पहा ना, आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत पंढरीचा विठ्ठल असू देत की

बाप्पा असू देत, गणपती बाप्पा असू देत, या देवतांची पूजा सगळ्याच देवतांची करतो, पण या दोन देवतांची पूजा ही इतकी मनोभावे आणि वेगळ्या अर्थाने करतो ना की त्याचं वर्णन असं शब्दात नाही करता येणार. पण म्हणूनच या ज्या रचना आहेत भक्तिरचना, या ऐकत असताना आपण त्याच्यामध्ये रमतो, तल्लीन होत जातो, आणि मग त्यातून सुद्धा आपल्याला आपल्या मनातला आपल्याला जसा हवा आहे ना तसा तो ईश्वर सुद्धा दिसतो रसिक हो.

आणि रसिक हो आपल्या वंदन कार्यक्रमाची सांगता नेहमीप्रमाणेच आरतीनं होईल. त्यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या हिंदी बातम्या, ज्या इथून सहक्षेपित करण्यात येतील. त्यानंतर 6:05 पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात, अर्थात रेनबो फंडेमध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: Facebook in sky, WhatsApp in life. Man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: रसिकहो नमस्कार आणि सुप्रभात. 107.1 MHz आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रेनबो फंडे कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तेव्हा आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

आणि आता जाणून घेऊया हवामान अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. नोंदवलं गेलेलं तापमान याप्रमाणे: कमाल तापमान कुलाबा 32 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज 33 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा 26 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज 95%. पर्जन्यमान सांताक्रूज 31.2 दशांश. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असंही वेधशाळेकडून सांगण्यात आलेलं आहे. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी येतील, असंही सांगण्यात आलेलं आहे. आणि रसिकहो, याबरोबरच हवामान अंदाज आपण संपलाय आणि आपण वळूया खूप छान अशा एका गाण्याकडे.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

पहिलं तोगे काऊ कोकत आहे. हा काऊ अगदी घराच्या दारावर खिडकीवर बसून बोलायला लागला की मग आपण म्हणतो ना, आज कोण येणार आहे, आज कोणीतरी येणार वाटतं. म्हणजे असं आपलं मन सांगत असतं आणि अगदी पूर्वापार चालत आलेल्या अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे जे विचार आहेत ना, हे अगदी असे मनाशी बसलेले असतात की खरोखरच शुभशकून आहे ना हा, असा आपण विचार करतो. पण पहा ना, आपल्या दिनदर्शिकेमध्ये असे काही दिवस असतात, काही दिवस असतात ते अगदी सहज निघून जातात, म्हणजे आपण काही नोंदी करून ठेवलेल्या असतात, काही गोष्टी घेतलेल्या असतात अशा. पण काही दिवस जे असतात ना, ते आपल्याला थांबवतात, मागे वळून पाहायला लावतात. हो, आणि जी माणसं आपल्या आयुष्यात येऊन गेली आहेत किंवा आधी होऊन गेलेल्या माणसांची, आपल्याच जवळच्या माणसांची आपण आठवण काढतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञ होतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या मुळांशी आपल्याला जोडता येतं आहे का, पुन्हा एकदा तिथे जाता येतं आहे का, हे सुद्धा आपण पाहतो. मला वाटतं आपल्या लक्षात आलं असेल, पहिलं तोगे काऊ कोकत आहे म्हटल्यानंतर त्या काऊची आठवण पण याच 15 दिवसांमध्ये होत असते. खरं आहे ना? घरात पहा ना, एखादी जुनी गोष्ट असते, वस्तू असते, मग तेव्हा आठवण होते ना आजीची, किंवा छानसं गाणं असेल एखादं लागलेलं, आजोबा आठवतात, किंवा त्यांचा चष्मा असेल घरात, त्यांची काठी असेल ठेवलेली, किंवा आपल्या आईवडिलांचे काही म्हणी असतील, काही विचार असतील, काही शब्द असतील, एखादा छानसा पदार्थ असेल सुंदरसा, की तो केल्यानंतर हे ना आईसारखं होतच नाही. आमच्यासारख्या सख्यांनी हा प्रश्न किंवा हे वाक्य अनेकदा ऐकलंसुद्धा असेल. खरे, ही जी आपल्याजवळची आपली माणसं आहेत, हे आपल्याजवळ असताना आपण असतो त्यांच्यासोबत, पण जेव्हा ती जातात ना, तेव्हा त्यांच्या खुणा नाही जात ना. त्यांनी शिकवलेली एखादी गोष्ट असेल, संस्कार असेल, किंवा मग आपण अडचणीत असू तेव्हा धीर दिलेला असेल, सांगितलेलं एखादं वाक्य असेल, तर हे सगळं ना कुठेतरी असं आत साठून राहिलेलं असतं. आणि मग कधी आपण असंही म्हणतो ना की अरे हे घर आपल्या आजोबांनी बांधलेलं आहे बरं का, हे आपल्या पूर्वजांचा वारसा आहे, आणि त्या सगळ्या गोष्टी सांभाळताना त्यांच्या कितीतरी इच्छा त्यांनी बाजूला ठेवल्या असतील. आई वडील मुलांसाठी सतत काही ना काहीतरी करत असतात, पण जेव्हा आपण मोठे होतो ना, तेव्हा मग आपल्याला कळायला लागतं आयुष्य काय ते, कळायला लागतं

आणि तेव्हा स्वतः आई वडील झाल्यानंतर मग आपले वडील काय होते, आपले आई वडील काय होते ते सुद्धा कळायला लागतं. कदाचित हा जो पितृपक्ष आहे किंवा पितृपंधरावडा आहे हेच क्षण देत असेल, त्या आठवणी आपण जिवंत ठेवतो. पहा ना, आता या 15 दिवसात घराघरात त्या त्या दिवशी तसे कार्यक्रम होतात, जेवणं असतात, आणि मग आपली जवळची माणसं येत असतात, आत्या येते, कधी काका काकू येतात, जुने अल्बम काढले जातात आणि त्या आठवणीसुद्धा जाग्या होतात. हा जो विचार आहे किंवा हा जो वारसा आहे ना, तो काही फक्त त्या वस्तूमध्ये किंवा त्या इतर पैसा अडकाय त्याच्यामध्ये नाही ना, तो हा जो वारसा आहे तो विचारांमध्ये आहे, संस्कारांमधला आहे, त्या आठवणींमध्ये आहे. आणि मग तोच वारसा आपल्याला सांगत असतो की आपण कोण आहोत, आपण कुठून आलो आहोत, हे जे आपलं आत्ताचं धावपळीचं आयुष्य आहे ना, याच्यात आपण पुढचा विचार करतो, आत्ताचा विचार करतो, पण जेव्हा मागे वळून पाहतो ना, तेव्हा मग ही सगळी माणसं ज्यांनी आपल्याला साथ दिली आहे ती आठवत राहतात, त्यांच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला दिसतात आणि त्या पुन्हा त्यांची आठवण करून देतात. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ही जी काही योजना केलेली आहे ना, ती खरोखरीच खूप छान अशी आहे.

कदाचित या सगळ्या विधींच्या मागे एक हळवा विचार आहे असं मला नेहमी वाटतो, आणि तो म्हणजे आपण ज्या माणसांमुळे ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्यांना विसरू नये. त्यामुळे हा केवळ त्या विधींचा पंधरावडा नाही आहे, तर तो त्यांच्या आठवणींचा, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टांना मनापासून त्यांचं स्मरण करण्याचा असा हा काळ आहे असंही आपण नक्की म्हणू शकतो. खूप गोष्टी आहेत बोलण्याजोग्या असे कहो, पण ऐकूया हे गाणं.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

आमचे अनेक श्रोते या निमित्तानं आठवणी त्यांच्या सांगतायत, अनेक गोष्टी सांगतायत की घरात कशी कुणाची काठी, कुणाचा चष्मा, कुणाचं आणखी काही हे जपून ठेवलेलं आहे. या निमित्ताने आठवणी जाग्या होतात हेही तितकंच खरं आहे रसिक हो. पण आजचा दिवस आणखी एका दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे आज आंतरराष्ट्रीय भाषांतर किंवा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस सुद्धा आहे. आता पुस्तक वाचणं किंवा वाचनाचा छंद असणं आणि अनुवादित साहित्य वाचणं हे वेगळी गोष्ट आहे, पण अनुवादित साहित्य सुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे आपण पहा ना, आपण हिंदी मराठी सिनेमे बघत बघत कधी वेगवेगळ्या भाषांचे सिनेमे तेही आता बघतोच की, म्हणजे अगदी फ्रेंच, कोरियन, स्पॅनिश, दाक्षिणात्य सिनेमेसुद्धा आपण बघतो. पण त्याच्याबरोबरीनं हे जे अनुवादित साहित्य आहे, मग ते चेतन भगत यांचं असू देत, झुंपा लाहिरी यांचं असू देत, अमिशचं असू देत, भैरप्प यांचं असू देत, यांनी लिहिलेलं हे जे वेगवेगळ्या भाषांमधलं साहित्य आहे, हे केवळ अनुवादाच्या किंवा भाषांतराच्या माध्यमातून वाचणं आज शक्य झालेलं आहे. हो, आणि अनुवादित साहित्य वाचत असताना मग आपल्याला त्या त्या संस्कृतीची, प्रदेशाची एक

एकूण गोष्टींची ओळखसुद्धा होत असते ना. बरं, यातून या अनुवादातून आणखी काही गोष्टी होतात. वैचारिक देवाणघेवाण होतेच, पण कथेपेक्षा एकतर लेखकाची मानसिकता असू देत किंवा दृष्टिकोन असू देत, त्या कथेमध्ये लेखकाला नेमकं काय व्यक्त करायचं आहे, काय सांगायचं आहे, हे सगळं आपल्याला दिसतं. आणि आपल्या देशातले ग्रंथ जे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत, ते ब्रिटिश राजवटीनंतर त्या ग्रंथांचं इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला रसिक हो. खरं तर भाषा हे संवादाचं माध्यम असलं तरी सुद्धा भाषा ही दोन संस्कृतींना जोडण्याचं सुद्धा काम करते. आणि त्यातूनही अनुवादित साहित्य असेल तर अनुवाद ही एक कला आहे, शब्दांना वाक्यात गुंफण्याचं काम करते. पण लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे हे त्याचा मूळ गाभा न बदलता आपल्यापर्यंत पोहोचवणं हे फारसं सोपं नाही आहे रसिक हो. म्हणजे पहा ना, 23 एप्रिल हा दिवस आपण जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा करतो. म्हणजे जगभरातल्या उत्तमोत्तम अशा साहित्यकृती किंवा अनुवादित साहित्य असेल त्या सगळ्यांविषयी बोललं जातं. पण भाषांतर जेव्हा आपण म्हणतो, मग ते अनुवाद असेल, रूपांतर असेल, स्वैर अनुवाद असेल, भावानुवाद असेल, अर्थानुवाद असेल, अशा कितीतरी रूपांनी आपण त्याच्याकडे पाहतो. पण मला सांगा, अशी किती पुस्तकं आपण वाचली आहेत? म्हणजे अगदी पुलंनी आर्नेस्ट हेमिंग्वेच्या पुस्तकाचं केलेलं एका कोळीयाने सारखं अनुवाद असेल, रिच डॅड पुअर डॅड सारखं पुस्तक असेल, किंवा चिकन सूप फॉर द सोल सारखी सिरीज असेल, रोंडा बर्नची पुस्तकं असतील, नॉट विदाउट माय डॉटर सारखी पुस्तकं असतील, आमिशचं जे शिवा ट्रायोलॉजी आहे ती सुद्धा सुंदर आहे. किती गोष्टी सांगू, सिडने शेल्डनच्या तर सगळ्याच कादंबऱ्या खूप सुंदर आहेत. अशा किती लेखकांची, किती अनुवादकांची नावं घेता येतील? आणि त्यातूनही यावर्षीची थीम काय आहे तर भाषिक विविधता आणि भाषा अधिकार, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी अँड लँग्वेज राईट्स, द पॉवर ऑफ बीइंग अंडरस्टँड. खरंय, ते समजून घेता घेता आपण त्या संस्कृतीशी, त्या लेखकाला जे सांगायचं आहे त्याच्याशी कधी एकरूप होत जातो हे आपल्याला कळतच नाही. आपण याच्याविषयी बोलू, पण आधी ऐकूया हे छानसं गाणं.

आपल्याकडे मराठी भाषेची खूप सुंदर समृद्ध अशी परंपरा आहे. मग ते शब्द, वाक्यरचना, वाक्प्रचार, म्हणी, याने ना भाषेचं सौंदर्य वाढवण्यात एक भर पडते पहा. आणि मग ते अस्सल मराठी असेल, अस्सल शुद्ध भाषेतलं छान असं लिहिलेलं असेल, तर ते वाचत असताना ना आपण त्यात अडकत जातो. पण अनुवादित साहित्य असेल आणि ते वेगळ्या ठिकाणाचं असेल, वेगळ्या प्रांतातलं असेल, तर मग त्याला बऱ्याच गोष्टींच्या मर्यादा येतात. पण मग तिथे त्या लेखकाला त्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं असतं. आपल्यापैकी कितीजणं पुस्तक विकत घेऊन वाचतात? असं होत नाही ना. वाचनालयात किंवा लायब्ररीत आपण नाव नोंदवलेले असेल तर एखाद दुसरं पुस्तक घेऊन येतो. पण अशी पुस्तकं, ती संग्रही असल्यानंतर ती पुन्हा पुन्हा वाचण्यात जो आनंद आहे ना, तो वेगळाच आहे. म्हणजे पहा ना, चेतन भगतची पुस्तकं वाचल्यानंतर ती काही जण असंही म्हणतात की अनुवाद वाचण्यापेक्षा किंवा अनुवाद वाचल्यानंतर ते मूळ भाषेतलं पुस्तक आहे ना, तेही पुन्हा वाचावं. खरं आहे, अगदीच खरं आहे. म्हणजे चेतन भगत यांची पुस्तकं वाचल्यानंतर, अनुवादित वाचल्यानंतर, पुन्हा ते इंग्रजीत वाचल्यानंतर त्यातलं सौंदर्य आणखी कळत जातं. पहा, मग तो विनोदाचा भाग असेल, आणखी काही मांडलेला भाग असेल, सगळा तसाच. आमिषची शिवाय ट्रायोलॉजी असू देत. किंवा मी आत्ता उल्लेख केला तसं की एका कोळीयाने सिडने शेल्डनची पुस्तकं, एक होता कार्वर, कार्वर, आणि अशी अनेक अनेक अनेक पुस्तकं आहेत ज्यांची आत्ता जर मी यादी द्यायला गेले की सुधामूर्ती यांची पुस्तकं आहेत, मग ती डॉलर बहू असेल, वाईज अदरवाईज असेल, कल्पवृक्षाची कन्या, किंवा मग आणखी जी पुराणातल्या सगळ्या गोष्टी सांगणारी पुस्तकं आहेत, त्यांच्या आजीविषयी सांगणारी पुस्तकं आहेत, ती खरोखरच सुंदर आहेत रसिक हो, खरोखरच सुंदर आहेत. जॅक कॅनफिल्डची पुस्तकं आहेत. माझ्यासमोर आता इतक्या अनुवादकांची, इतक्या लेखकांची नावं येत आहेत, ती पुस्तकं समोर येत आहेत, आणि त्याच्याविषयी भरभरून बोलावं असं वाटतं आहे. पण आत्ता आपल्याकडे तितका वेळ नाही आहे रसिक हो. पण मी अगदी आवर्जून सांगेन की ही पुस्तकं अवश्य वाचा, अवश्य वाचा. अलीकडेच एक खूप छान असा लेख वाचनात आला होता, त्यात त्यांनी सांगितले की विंदा करंदीकरांनी आपल्या ज्ञानपीठ पुरस्कारातल्या रकमेचा मोठा भाग हा साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला दिला आणि मराठीतल्या उत्तम भाषांतरित ग्रंथांसाठी पुरस्काराची तरतूद केली आणि त्यातून मग पुरस्कार देण्यात येतोय अजूनही. आणि त्यानिमित्तानं मराठीतल्या भाषांतराचं जे एक वेगळं जग आहे त्याच्याविषयीसुद्धा एक नवी त्याला चालना मिळते, हेही तितकंच खरं आहे. पण ही सगळी पुस्तकं खूप सुंदर आहेत आणि त्यातूनही आपल्या साहित्याचा एक वेगळा असा भाग, एक वेगळं असं दालन म्हणूया आपण त्याला, की तिथे गेल्यानंतर आपण जगाच्या अधिक जवळ येत जातो. हो, हेही तितकंच खरं आहे की जगाच्या अधिक जवळ येत जातो आणि ज्ञान जे मिळतं ना त्याला काही कशातच त्याची तुलना होऊ

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेव.

पॅपिलॉन, हू मूव माय चीज, अल्केमिस्ट, एक होता कार्वर, ही या अशा पुस्तकांची यादी किंवा अशा पुस्तकांची नावं घेतल्यानंतर मग कायझेन असू देत किंवा इकिगाई असू देत, अशी मोठी यादी आहे रसिक हो. आणि ही जी पुस्तकं आहेत ना, ही स्वतंत्र कार्यक्रमाचा विषय आहेत बरं का. हो, स्वतंत्र कार्यक्रमाचा विषय आहेत. बरं, ही पुस्तकं आपल्या भाषेत अनुवादित झालेली वाचावीतच, पण त्याच्याबरोबरीनं इंग्रजीत सुद्धा वाचावीत. म्हणजे जे मिळत जातं ना, किंवा आपला शब्दसंग्रह वाढतो, नवीन गोष्टी कळतात, हेही त्यातून आहे. ज्ञानात भर तर पडतेच, पण एक वेगळा आनंद मिळतो. आणि ना अशी अशी ठेवून ठेवून चवीनं वाचावीत. मला हे आवडतं नेहमी, चवीनं वाचावीत. पुस्तकंही चवीनं वाचण्यासाठी असतात, कारण ती एक सुंदर असा छान असा वेगळा आनंद देत असतात रसिक हो. असो, आत्ता यानंतर ऐकूया एक छान असं गाणं, आणि त्यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत सुभाषित गुंजनम.

रसिक हो, आणि आत्ता ऐकूया दैनंदिन मालिका सुभाषित गुंजनम. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलेलं आहे विज्ञापना गोकर्णकर यांनी. तर ऐकूया सुभाषित गुंजनम.

श्रोते हो नमस्कार. वाईट विचार करणारा तो दुर्जन आणि चांगला विचार करणारा तो सज्जन. जो स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दलही वाईट विचार करतो त्याच्या दुर्वचनांनी अनेकदा मन दुखावलं जातं. मनाला भेदून टाकणारी अशी बोलणी जिव्हारी लागतात. म्हणूनच प्रस्तुत सुभाषितात कवीने दुर्जनांच्या कटुवचनांची तुलना साक्षात हालाहल विषयाशी केली आहे. कवी म्हणतो, अहमेव गुरुसुदारुणानां इति हालाहलमास्मतात दृप्यः.

ननु सन्ति भवादृशानि भूयो भुवनेस्मिन् वचनानि दुर्जनाना। दुष्ट बोलण्याने प्रचंड निराश आणि दुःखी झालेला कवी हालाहल विषाला म्हणतो, बा हला हला, तू समुद्र मंथनातून बाहेर आलास। तू अत्यंत घातक आणि श्रेष्ठ प्रतीचं विष आहेस, पण सगळ्या वाईट विषांमध्ये मीच श्रेष्ठ आहे असा गर्व अजिबात करू नकोस। का बरं? तर तुझ्यासारखीच अत्यंत उन्मत्त आणि हृदय भेदून टाकणारी दुर्जनांची पुष्कळ बोलणी या जगात अजूनही आहेत। समुद्र मंथनातून जे जे बाहेर आलं त्या प्रत्येक गोष्टीला रत्न असं म्हटलं गेलं। प्रत्येक जातीतील किंवा प्रत्येक प्रकारातील जे उत्तम असतं त्याला रत्न ही संज्ञा प्राप्त होते। सर्व विषांमध्ये श्रेष्ठ असलेलं विष म्हणजे हालाहल किंवा काळकूट। परंतु या सर्वश्रेष्ठ विषाने सुद्धा आपल्या विषारीपणाचा गर्व करू नये असं कवी म्हणतो, कारण दुर्जनांची कटू आणि विषारी वचनही हालाहलापेक्षा कमी नाहीत। दुर्जनांची बोलणी एखाद्या विषासारखी मनावर आघात करतात आणि त्याचा प्रचंड त्रास होत राहतो। विष शरीराला इजा करतं, पण दुर्वचनं मनाला जखम करतात। अशा शब्दांमुळे समोरच्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण होतं, तिची उमेद नाहीशी होते आणि आत्मविश्वास

फारच कमी होतो. म्हणूनच कवीने हालाहलाची तुलना दुर्जनांच्या वचनांशी केली आहे. या सुभाषितातून आपण कुणासाठीसुद्धा दुर्वचन वापरताना खूप विचार केला पाहिजे हा संदेश मिळतो. आपल्या शब्दांचा दुसऱ्यावर काय परिणाम होईल याचा विचार केला तर आपल्या मुखातून असे वाग्बाण निघणारच नाहीत. नेहमी सर्वांशी चांगलं, प्रेमाने आणि विचारपूर्वक बोलावं, कारण शब्दांमध्ये दुखावण्याचीही शक्ती आहे आणि आधार देण्याचीही शक्ती आहे.

श्रोत्या, आत्ताच्या या सुभाषित गुंजनम कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं विज्ञापना गोकर्णकर यांनी. सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. आणि आता आपण वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. यानंतर हे एक छानसं गीत आणि त्या गीतानंतर ठीक 7:10 आपण ऐकणार आहात मराठी प्रादेशिक बातम्या. तर मग ऐकूया हे छानसं गीत.

चांगल्या चालीनं चांगल्या बोलीनं वाह वाह जगात होई. आणि आता आपल्या यानंतर बातम्यांची वेळ होती आहे. 7:10 आपण ऐकणार आहात मराठी प्रादेशिक बातम्या, आणि बातम्यांनंतर म्हणजेच 7:20 पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या याच कार्यक्रमाच्या अर्थात रेनबो फंडेच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण.

आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांना शासनाच्या गट क गणवेशधारी सेवांच्या भरतीत 10% समांतर आरक्षण देण्याचा तसंच त्यांना शासकीय अथवा निमशासकीय सेवेत दाखल करून घेण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याच मंत्रिमंडळ बैठकीत दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. अशा रीतीनं राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण लागू करण्यात येत असून या धोरणामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. याबरोबरच न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा सुधारित आकृतीबंध, प्रत्येक कारागृहात अभ्यागत मंडळाची निर्मिती, छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे. या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचं वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. दुष्काळामुळे शेतमजुरांचं स्थलांतर होऊ नये यासाठी सीएसआर निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे असं या समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत. राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश

0: परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली. तसंच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनानं आवश्यक ती मदत करावी अशी मागणीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया पथविक्रेत्यांसाठी संजीवनी ठरलेल्या पीएम स्वनिधी योजनेबाबत.
1: फेरीवाले आणि पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय तसंच उद्योग वाढवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं 2020 पीएम स्वनिधी योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत यावर्षी ऑगस्ट पर्यंत 78 लाखांहून अधिक विक्रेत्यांनी 19,171 कोटी मूल्याची 1,18,00,000 अधिक कर्ज घेतली. अनेक पथविक्रेत्यांनी कर्जाची यशस्वी परतफेड केल्यामुळे त्यांना अधिकाधिक खेळतं भांडवल मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. एका अभ्यासानुसार 2023 ते 2025 या कालावधीत पथविक्रेत्यांच्या सरासरी वार्षिक व्यावसायिक उत्पन्नात सुमारे 20% वाढ झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार ही देखील या योजनेची मोठी जमेची बाजू ठरली. विक्रेत्यांनी आतापर्यंत 875 कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार केले असून मे 2024 त्यांना 412 कोटींचं कॅशबॅक देखील मिळालं आहे. स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना स्ट्रीट प्रिन्युअर्स अर्थात पथ उद्योजक म्हणून एक नवी ओळख मिळत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करून ते अद्ययावत करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुंबईतील SNDT विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या उपक्रमाअंतर्गत कोकण आणि नाशिक विभागातील 12 जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. महिलांच्या रोजगार मेळावा सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं SNDT महिला विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवत असता तरी दुसरीकडे निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण केलेला भंडारदरा परिसर सध्या नाजूक रानफुलांनी बहरला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फुलोत्सवाचं सौंदर्य नजरेत आणि कॅमेऱ्यात टिपण्याची संधी मिळणार आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
2: रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला या कवितेच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घाटघर रतनवाडी भंडारदरा परिसरात येत आहे. इथल्या डोंगरदऱ्यांनी हिरवा शालू नेसला असून पठारी भागात पिवळ्या रंगाची सोनकी खुरासनी सारख्या रंगीबेरंगी रानफुलांची सुंदर नक्षीदार झालर नजर खिळवून ठेवत आहे. कळसुबाईच्या शिखरावर तसंच आजूबाजूच्या परिसरात बहरलेल्या सोनकळीच्या फुलांमुळे संपूर्ण परिसराला जणू सोन्याचा मुलामा चढवल्याचा भास होत आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं वातावरणही आल्हाददायक आहे. एकीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी दरी असलेली सांदण दरी आणि दुसरीकडे रंगीबेरंगी नाजूक रानफुलांनी सजलेला रमणीय परिसर असं वातावरण सध्या इथं बघायला मिळत आहे. भंडारदऱ्यातल्या पावसा अगोदरचा काजवा महोत्सव आणि पावसाळ्यातील जलोत्सवाला असंख्य पर्यटक भेट देतात. अशीच पसंती या फुलोत्सवाला मिळाली तर कास पठाराप्रमाणेच भंडारदऱ्याचा फुलोत्सवही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरेल. आकाशवाणी बातम्यांसाठी अहिल्यानगरहून मनोज सातपुतेंसह प्राची गावस्कर पुणे.
0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबर अखेर जिल्ह्यातल्या आणखी 1,743 बागायतदारांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात येत्या 15 दिवसात लोकसहभागातून 10,000

हजार वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 नुसार दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्यासाठी महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल पुढील 8 दिवसात सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी 2 सुवर्णपदकांसह एकूण 8 पदकं जिंकली. धावण्याच्या 400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्य पदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिनं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला भारतीय ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे तिसरं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात नरेंदर बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 53 पदकं मिळवून पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस पावसानं ओढ दिल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: sky. What's up in life? Man more calm. Ethano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: रसिकहो नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

लख लख चंदेरी तेजाची दुनिया मी रसिका हो इथे सिनेसृष्टीच्या अर्थाने वापरते. आज इतक्या वर्षाचा हा इतिहास आहे आपला सिनेसृष्टीचा, आणि या चित्रपटाच्या माध्यमातून किती गोष्टी सांगितल्या गेल्या. म्हणजे मला नाही वाटत असा एकही विषय असेल जो आत्तापर्यंत मांडायचा राहून गेला असेल. सिनेसृष्टीने आजपर्यंत प्रत्येक विषयाला स्पर्श केलेला आहे आणि तो अतिशय सुंदरपणे, अतिशय समर्पकपणे आपल्यापर्यंत पोहोचवलाय. तुम्ही आता म्हणाल हे आत्ता असं का बरं म्हणताय, कारण पहा ना, श्वास नंतर इतक्या वर्षानंतर पुन्हा गोंधळ या चित्रपटाच्या निमित्तानं ऑस्करपर्यंत धडक मारलेली आहे. आणि हा चित्रपट खरं तर गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमारास प्रदर्शित झाला होता, आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातली समृद्ध अशी लोकपरंपरा आपल्याला दिसते. पण ही लोकपरंपरा दिसते संपूर्ण चित्रपटात गोंधळ आहे रसिक हो. गोंधळ म्हणजे जो गोंधळ देवीचा जागर गोंधळ असतो तो मांडलेला आहे. नवविवाहित दाम्पत्य आहे, गोंधळाचा सगळा कार्यक्रम सुरू आहे, आणि त्या दरम्यान एका रात्रीमध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मांडलेल्या आहेत. हा सिनेमा आत्ता ओ टी टीवर पण नाही आहे, तसा कुठे पाहता पण येत नाही आहे, पण निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की येत्या काही दिवसात अशा तऱ्हेने खास कार्यक्रमाचे, म्हणजे खास प्रदर्शनाचे खेळ किंवा खास प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. पण मी हा सिनेमा पाहिला होता, म्हणजे अगदी 70 ते 80 दशकातला काळ हा या चित्रपटात पाहायला मिळतो. पण या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे ना की बराचसा, मी म्हणेन 90% जास्त चित्रपट हा अंधारात त्याचं चित्रीकरण झालेलं दिसून येतं. आणि मग नवीन लग्न झालेलं जोडपं आहे, त्याच्यासाठी कुटुंबियांनी अगदी परंपरेनुसार गोंधळाचं नियोजन केलेलं आहे, गोंधळीसुद्धा असतात. आणि यातून मग गावातली जी काही मंडळी असतात, जी आपण म्हणूया पाटील आहेत किंवा आणखी जे कोणी आहेत, त्यांचा जो एक वचक असतो गावात, त्यांचा जो दरारा असतो तो सुद्धा त्याच्यामध्ये आहे. बरं, याच्यात तुम्हाला ना दिवटी, खंजिरी हे जे साहित्य गोंधळी समाजाचं जे आहे, जे परंपरागत सगळे जे येतात, त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे पाटीलकीसाठी असलेली चढाओढ आहे, त्याचबरोबर त्या गोंधळाच्या रात्री, गोंधळाला सुरुवात झाल्यापासून ते सकाळ, म्हणजे पुढचा दिवस उजाडेपर्यंत जे घडतं ना, त्यात संपूर्ण गावात जे ज्या घटना, म्हणजे जे राजकारण आहे ते तर आहेच, पाटीलकी आहे, पण चित्रपटाच्या शेवटाकडे जेव्हा येतं ना, तेव्हा मग तो जो सस्पेन्स आहे तो वेगळाच जाणवतो आपल्याला. म्हणजे संतोष डावखर यांनी दिग्दर्शन केलं आहे, कथा, पटकथा, संवाद हे पण त्यांचेच आहेत, पण संपूर्ण चित्रपटात अत्यंत सुंदररित्या ही गोष्ट मांडलेली आहे. संवाद म्हणाल तर आहेत, पण याच्यामध्ये किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, त्याच्यानंतर माधवी जुवेकर, कैलास वाघमारे जे गोंधळीच्या भूमिकेत दिसतात आपल्याला, छान छान भूमिका केलेली आहे. अगदी उत्तमरित्या त्यांनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत, पण इथे विशेषतः किशोर कदम, त्याच्यानंतर सुरेश विश्वकर्मा यांनी खूप सुंदर, म्हणजे चित्रपटाची बांधणीच खूप सुंदररित्या झालेली आहे. त्यामुळे

चित्रपट जेव्हा ऑस्करपर्यंत धडक मारतात किंवा ऑस्करपर्यंत पोहोचतात तेव्हा मग एक अभिमान वाटतोच रसिक हो. कारण विचार करा ना, जवळपास 10-11 वर्षांपूर्वी कोर्ट या चित्रपटाला अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवडण्यात आलं होतं आणि त्यानंतर या गोंधळ सिनेमाच्या रूपाने पुन्हा एकदा आपला मराठी झेंडा तिथे फडकणार आहे. त्यामुळे हा क्षण आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा आहे, भावनिक आहे आणि तितकाच तो ऐतिहासिक सुद्धा आहे. त्याच्यामुळे संतोष डावकर यांच्याकडूनही सांगण्यात आलेलं आहे की आंतरराष्ट्रीय अभियान तर सुरू होणार आहेच, पण या चित्रपटाचे 5 वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये सुद्धा हा प्रदर्शनासाठी तयार आहे. जागतिक प्रदर्शनाचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे आणि काही मर्यादित कालावधीसाठी हा प्रदर्शित केला जाणार आहे. तेव्हा अवश्य पहा आणि आपण कौतुक करूया, कारण ही खरोखरच कौतुकाची, अभिमानाची अशी गोष्ट आहे गोंधळ.

चला आता आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या स्त्री शक्तीनं त्या मुलींनं खूप छान कामगिरी केलेली आहे, त्यांचं पण कौतुक करूया. आणि या आहेत विथ्या रामराज. विथ्या रामराज हिने आशियाई क्रीडा स्पर्धा आत्ता ज्या सुरू आहेत त्याच्यामध्ये इतिहास रचलेला आहे आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे, तो म्हणजे पी टी उषा यांचा 42 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. मोडला हा विक्रम. हो, विथ्या रामराज हिनं 54.75 सेकंद अशी सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवून भारताच्या महान धावपटू ज्या आहेत पी टी उषा यांचा 1994 लॉस एंजेलिसच्या ऑलिम्पिकमधला 55.42 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम बरं का मोडीत काढला. या ऐतिहासिक कामगिरीसह तिनं महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीमध्ये कांस्य पदक जिंकलं, दुसरं पदक सुद्धा, म्हणजे याच स्पर्धेमध्ये तिनं 4x400 मीटर रिले किंवा जी मिक्स स्पर्धा असते त्या शर्यतीमध्ये सुद्धा रौप्य पदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व सुद्धा केलं होतं. बरं, याच्या आधी सुद्धा विक्रम केला होता हा, म्हणजे 2023 आशियाई क्रीडा स्पर्धा ज्या होत्या तिथे तिने पी टी उषा यांच्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली होती, जी होती 55.42 सेकंदांची. आणि आत्ता तो विक्रम मोडून हा विक्रम आता पूर्णपणे आपल्या नावावर केलेला आहे. कौतुक आहे ना, खरंच कौतुक आहे. या ज्या अशा मुली आहेत, ह्या ज्या मुली आहेत त्या हे जसं काम करतायत ना, त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळते, एक वेगळा हुरूप मिळतो. आणि खरोखरच पदक तालिकेमध्ये आपण आता छान हळूहळू पुढे जातो आहे आणि याचे अपडेट्स आपल्या FM रेनबो वाहिनीवर सातत्यानं येत असतात. पण आता आपण ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोतेहो, आज तुम्ही खरंच खूप छान असा प्रतिसाद देताय व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, दूरध्वनीच्या माध्यमातून, आणि इतक्या मोठ्या संख्येनं प्रतिसाद आलेला आहे की मी नावं नाही घेऊ शकत, माफ करा, पण आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार, पुन्हा एकदा आभार मानते. आणि आत्ता ऐकूया यानंतरचं हे छानसं गीत रसिक हो, त्यानंतर आपण ऐकणार आहोत आपली जी दैनंदिन मालिका आहे, सुरू आहे सध्या 7:45 रोज आपण ऐकताय अज्ञात मुंबईचा पुढचा भाग.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादर करत्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया डेव्हिड ससून क्लॉक टॉवरची गोष्ट.
1: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरच्या राणीच्या बागेच्या प्रवेशद्वारातून आत गेलं की कंपाऊंडला अगदी लागूनच असलेला एक घड्याळी मनोरा म्हणजेच क्लॉक टॉवर आपल्याला दिसतो. उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये झाकला गेल्यामुळं सहसा तो लक्षात येत नाही. बागेच्या समोर असलेल्या पुलावरून गाडीतून ये जा करताना मात्र तो दृष्टीला पडतो. लंडनच्या जगप्रसिद्ध बिग बेनची मिनी आवृत्ती म्हणून एकेकाळी ओळखला जाणारा हा क्लॉक टॉवर आज दुर्लक्षित झाला आहे.
2: राणीच्या बागेच्या उद्घाटनाच्या दिवशी मुंबईतले दानशूर नागरिक सर डेव्हिड ससून यांनी बागेला भेट म्हणून क्लॉक टॉवर उभारण्याचं जाहीर केलं होतं. 144 चौरस फूट क्षेत्रफळाचा पाया असलेल्या या 67 फूट उंचीच्या टॉवरमध्ये 42 फुटांवर चारही दिशांना मोठी घड्याळ बसवण्यात आली आहे. प्रत्येक घड्याळाचा व्यास 4 फुटांचा आहे. रात्रीच्या अंधारात दुरूनही वेळ दिसावी म्हणून घड्याळांच्या मागे गॅसवर चालणाऱ्या दिव्यांची सोय करण्यात आली होती. या घड्याळात तासाचे ठोके वाजवण्याची सोयही करण्यात आली होती.
1: हा क्लॉक टॉवर बांधण्यासाठी पोरबंदर जातीचा दगड आणि टेराकोटाचा वापर करण्यात आलेला आहे. नीट पाहिलं तर दगडांच्या पृष्ठभागावर खड्डे दिसतात. प्रथमदर्शनी ते तिथल्या टाइल्स निखळून गेल्यामुळं पडले असावेत असं वाटतं, पण वस्तुस्थिती तशी नाही. ते खड्डे मुद्दामहून पाडण्यात आले होते. मधमाशांच्या पोळ्याची आठवण करून देणाऱ्या या सजावटीला हनीकोम डिझाईन म्हणतात. इंग्लंडच्या मेसर्स ब्लॅशफील्ड आणि कंपनीनं या क्लॉक टॉवरचं आरेखन आणि सजावट केलेली आहे. टॉवरच्या चारही बाजूंच्या पृष्ठभागावर लावण्यात आलेल्या शोभेच्या मिंटन टाइल्स खास इंग्लंडहून मागवण्यात आल्या होत्या. त्या आजही पाहता येतात.
2: टॉवरवर लावण्यात आलेली घड्याळ इंग्लंड मधल्या जॉन मूर अँड सन्स या कंपनीने तयार केलेली आहेत. एक मध्यवर्ती यंत्र आणि त्याला घड्याळाच्या चारही डायलना जोडलेल्या 4 शाफ्टच्या आधाराने ही घड्याळ चालतात. 15 दिवसातून एकदा या यंत्राला चावी द्यावी लागते. 1864 साली तयार केलेली ही घड्याळ आजही चालू अवस्थेत आहेत.
1: 2 वर्षांनी म्हणजे जानेवारी 1864 मध्ये बांधकामाला सुरुवात झाली होती. वर्षभरात हा टॉवर बांधून तयार व्हावा अशी अपेक्षा होती. परंतु त्याचवेळी मुंबईत निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे इंग्लंडहून साहित्य येण्यासाठी विलंब झाला होता.

0: बांधकामासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारानेही चालढकल चालवली होती, त्यामुळे घड्याळी मनोऱ्याचं बांधकाम लांबत चाललं होतं. त्यावर उपाय म्हणून मेसर्स रघुपती चिंतामण या नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. त्याने कामाला सुरुवात केली तोच टॉवरच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले. त्यात वेळ वाया गेला आणि खर्चही वाढला होता. अखेर सगळ्या अडथळ्यांवर मात करून सन 1866 मध्ये क्लॉक टॉवरचं बांधकाम पूर्ण झालं. पण दुर्दैवाने या वेळपर्यंत सर डेव्हिड ससून यांचं निधन झालं होतं. टॉवरच्या बांधकाम खर्चाची वाढीव बिलं मात्र सर डेव्हिड ससून यांच्या कुटुंबियांनी ताबडतोब चुकती केली.
1: 1865-66 पासून साधारणपणे 1924-25 पर्यंत म्हणजे जवळपास 60 वर्ष हा टॉवर परेल रोडवर उभा राहून लोकांना वेळेचं मार्गदर्शन करत होता. यानंतर परिस्थिती बदलली. 1896 मध्ये मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीसाठी कारणीभूत असलेली अस्वच्छता दूर करून मुंबईला योजनाबद्ध शहर बनवण्यासाठी सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेला आपण BIT या संक्षिप्त नावाने ओळखतो. या ट्रस्टच्या माध्यमातून शहराचं उत्तरेकडे विस्तारीकरण करण्याच्या अनेक योजना आखण्यात आल्या. उदाहरणार्थ उत्तर दक्षिण जाणारे नवीन रस्ते बांधणे, असलेले रस्ते रुंद करणे, इमारती बांधणे इत्यादी.
0: ट्रस्टची योजना क्रमांक 47 ही भायखळा ते सुपारीबाग रोड पर्यंत जाणाऱ्या परेल रोडच्या रुंदीकरणाची होती. जेमतेम 20-25 फूट रुंदीचा परेल रोड 120 फुटांचा करायचा होता. 80 फुटांचा मुख्य रस्ता आणि दुतर्फा प्रत्येकी 20 फूट रुंदीचे फुटपाथ अशी ती योजना होती. रस्त्याच्या मधून ट्रामचा दुहेरी मार्गही जाणार होता. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूंच्या मालमत्तांची काही जागा संपादित करण्यात आली होती. यात राणीच्या बागेच्या जागेचाही समावेश होता. पण नेमक्या या जागेतच डेव्हिड ससून क्लॉक टॉवर उभा होता. नेमका तो उभा असलेल्या ठिकाणीच नवीन रस्त्याचा दुभाजक येत होता.
1: रस्त्याच्या मध्येच येणारा हा क्लॉक टॉवर तोडून टाकण्याचा पर्याय अगदीच सोपा होता. पण तो महानगरपालिका आणि इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट या दोन्ही संस्थांना मान्य नव्हता. ट्रस्टने पुढाकार घेऊन टॉवर काळजीपूर्वक सुटा करून तो पुन्हा गार्डनच्या जागेत जसाच्या तसा उभा करण्याचा प्रस्ताव दिला. महानगरपालिकेने तो स्वीकारला. इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या तंत्रज्ञांनी हे काम चोख पार पाडलं. टॉवरचा प्रत्येक दगड काळजीपूर्वक सुटा करून आत्ताच्या ठिकाणी तो टॉवर जसाच्या तसा पुन्हा उभारण्यात आला. एका ठिकाणची वास्तू सुटी करून दुसऱ्या ठिकाणी ती जुळवण्याचा मुंबईतला हा कदाचित पहिलाच प्रयोग असावा.
0: 1925 साली सुरू झालेलं टॉवर पुनरुभारणीचं काम पूर्ण व्हायला 2 वर्षांचा कालावधी लागला. तसं ते काम वर्षभरातच पूर्ण होणार होतं, पण टॉवर सुटा करताना तुटलेल्या टाईल्स बरहुकुम टाईल्स इंग्लंडहून यायला थोडा उशीर झाला होता. अखेर डिसेंबर 1926 मध्ये त्या टाईल्स मुंबईत पोहोचल्या. त्या टॉवरवर पुन्हा लावण्यात आल्या आणि दिनांक 10 जानेवारी 1927 रोजी टॉवर पुन्हा मुंबई नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.
1: आज तो जिथे उभा आहे ती त्याची नवीन जागा आहे. हा क्लॉक टॉवर नवीन जागी जसाच्या तसा उभारणाऱ्या BIT तंत्रज्ञांचं कौतुक करायला हवं. हा टॉवर उत्तम अवस्थेत ठेवणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या तंत्रज्ञांचंही कौतुक व्हायला हवं.
2: आज आपण ऐकली डेव्हिड ससून क्लॉक टॉवरची गोष्ट. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळवदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर.

छान, खरंच छान आहे ही विस्मय गाथा रसिक हो. आणि आता आपण वळूया आपल्या कार्यक्रमाकडे, अर्थात रेनबो फंडे कार्यक्रमाच्या या भागात पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे. पण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते तेव्हा आपल्या सगळ्यांचे, श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार. आणि आता यानंतर एक छानसं गीत आणि त्या गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होते. आज आमच्या एफ एम गोल्ड वाहिनीवर मनस्पर्शी युवा तरंग आणि रंजक सफर हे कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत असणारे शिवांगी, आणि त्यानंतर आमच्या एफ एम रेनबो वाहिनीवर दुपारी 2:30 ते 5 चला दोस्तो हो बोलू काही सप्तरंगी साथ आणि सांजेच्या पारी हे कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत असणार आहे सुवर्णा. आणि हो, यानंतर एक छानसं गीत आणि त्या गीतानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या हिंदी बातम्या समाचार प्रभात, ज्या इथून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 8:15 इंग्रजी बातम्या मॉर्निंग न्यूज, त्याही इथून सहक्षेपित केल्या जातील. आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. तेव्हा इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: heavy rain in interior Karnataka, Tamil Nadu, Kerala and northeastern states today. India reaffirms its commitment to achieve nuclear weapons free world and complete elimination of nuclear weapons. Commerce and Industry Minister Piyush Goyal to participate in G20 Trade Ministers meeting in Wisconsin, US today. Indian women's compound archery team bags gold medal at Asian Games in Japan. And in men's cricket, second ODI between India and West Indies to be played in Guwahati this afternoon. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी से पेश है
2: आकाशवाणी से हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी से हे पुणे केंद्र आहे सकाळचे 8:30 वाजले आहेत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत
3: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल इराणचा इशारा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात आता सविस्तर बातम्या देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं ते काल नवी दिल्लीत आयोजित रब्बी परिषद 2026 अंतिम सत्राला संबोधित करताना बोलत होते यावेळी चौहान यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 10 अधिक राज्यांच्या कृषी मंत्र्यांना 1200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक मंजुरी पत्र दिली यामध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक 601 कोटी रुपयांचा निधी मिळाला तर पश्चिम बंगालला 290 कोटी रुपये आणि हरियाणाला 198 कोटी रुपये देण्यात आले छत्तीसगडला 181 कोटी रुपये आणि अरुणाचल प्रदेशला 154 कोटी रुपये देण्यात आले महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचे वस्तुस्थिती दर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत महाराष्ट्रातली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल नवी दिल्लीत सुरू असलेल्या 65व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात 20 पुरस्कार विजेत्या कलाकारांना सन्मानित केलं यावेळी त्यांनी ललित कला अकादमीच्या विविध उपक्रमांमधल्या प्रयत्नांची प्रशंसा केली सर्जनशीलता आणि शाश्वतता यांचा मेळ घालण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा ही संस्कृती हा उपक्रम सर्जनशीलता आणि सेवाभाव यांच्या संगमाचं उत्तम उदाहरण आहे हे प्रदर्शन ललित कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलं असून प्रदर्शनाचा कालावधी 1 महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्या 20 कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं आसाम अरुणाचल प्रदेश आंतरराज्य सीमा आणि दोन्ही राज्यांच्या 12 क्षेत्रीय समित्यांद्वारे केल्या जाणाऱ्या संयुक्त भेटीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री मामा

नटुंग या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत सर्व समित्यांच्या अध्यक्षांना आवाहन करताना ते म्हणाले की आसाममधल्या आपल्या समकक्ष सदस्यांशी समन्वय राखून तसंच संवाद आणि परस्पर सामंजस्याच्या भावनेतून क्षेत्रीय भेटींची प्रक्रिया गतिमान करावी. आंतरराज्य सीमेवर शांतता, सलोखा आणि सौहार्दपूर्ण संबंध दृढ करत सामंजस्यानं आणि सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी त्यांनी सातत्य

आहे. इराण आता कुठल्याही दबावाला घाबरून आपल्या मागण्या आणि अधिकारांपासून मागं हटणार नाही असं गालिबाफ यांनी काल संसदेच्या खुल्या अधिवेशनात बोलताना सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 81व्या अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी उल्लेख केला. यावरून वॉशिंग्टननं आपली शत्रुत्वाची भूमिका अजूनही बदललेली नाही हे स्पष्ट होतं असं ते म्हणाले. अमेरिकेनं जर इराणच्या राष्ट्रीय हितांविरुद्ध आणि सुरक्षेविरुद्ध कोणतंही पाऊल उचललं तर त्यांना कठोर प्रत्युत्तराला तोंड द्यावं लागेल असं इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष इब्राहिम अझीझी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. संरक्षण उद्योग आणि लॉजिस्टिक सहकार्यासाठी भारत आणि कोरिया गणराज्याची 10वी संयुक्त समिती बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांनी संरक्षण आणि लॉजिस्टिक परस्पर सहकार्याचा पुनरुच्चार केल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संबंध अधिक मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगातील सहकार्य अधिक दृढ करणं आणि संरक्षण उत्पादन आणि लॉजिस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यासंदर्भात मतांची देवाणघेवाण यावेळी झाली. भारतानं अण्वस्त्रमुक्त जगाची निर्मिती आणि अण्वस्त्रांचं संपूर्ण निर्मूलन करण्याच्या संकल्पांची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात अण्वस्त्रांच्या निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सीबी जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. तत्पूर्वी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत वंशवाद, वांशिक भेदभाव, परकीयांप्रती द्वेष आणि त्याच्याशी संबंधित असहिष्णुता यांचा सामना करण्याबाबत भारताची ठाम भूमिका मांडली. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या एका उच्चस्तरीय कार्यक्रमात जॉर्ज यांनी सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी अधिक दृढ आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी काल न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली आणि संयुक्त राष्ट्रांना भारताकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. ही भेट संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाच्या उच्चस्तरीय सत्रादरम्यान झाली. सध्या सुरू असलेले संघर्ष आणि त्यांचे विशेषतः विकसनशील देशांवर होणारे परिणाम कमी करण्याच्या गरजेवर ही चर्चा केंद्रित होती असं जयशंकर यांनी सांगितलं. या सत्रात संघर्ष, हवामान बदल, अन्न सुरक्षा आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणा यासारख्या जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यात आली. नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात पावसामुळे ओढवलेल्या आपत्तीतल्या मृतांची संख्या 35 पोहोचली आहे. पश्चिम नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून काली गंडकी नदीजवळच्या असंख्य वाड्या आणि घरं पुरामुळे बाधित झाली आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3-दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा 1-दिवसीय सामना आज गुवाहाटीमधल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 हा सामना सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय तिरंदाजांनी सुवर्णवेध साधला. महिलांच्या संयुक्त तिरंदाज संघानं चीनच्या संघाचा 4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. काल धावण्याच्या 400 रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्य पदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडानं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5000 धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे तिसरं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 वजनी गटात नरेंद्र बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 7 सुवर्ण, 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 54 पदकं मिळवून पदक तालिकेत 9 स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल इराणचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज 4 सुवर्ण पदकांची कमाई केली. तिरंदाजी ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तनीपार्थी आणि प्रतिका प्रदीप यांच्या संघाने चीनचा 238-200

कौशल दलाल यांच्या संघाने चीनचा पराभव करत ही कामगिरी केली. नेमबाजी ट्रॅप मिश्र प्रकारात निरू धांडा आणि चिनान केनाई यांच्या जोडीने कतारचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. मुष्टियुद्धात महिलांच्या 60 किलो वजनी गटात प्रिया गंगासने कांस्य पदक जिंकलं. 75 किलो वजनी गटात लवलीना बोर्गोहेन हिनं अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत तिने कझाकिस्तानच्या खेळाडूचा पराभव केला. स्क्वॅशमध्ये महिला संघानं सिंगापूरचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुस्तीमध्ये पुरुषांच्या 87

त्यांनी भर दिला. भारतीय तटरक्षक दलाने गुजरात ATS-च्या समन्वयानं लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई केली.

पोलीस त्याचा शोध घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. आगामी सण उत्सवांच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वे काही विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये नांदेड दिल्ली नांदेड, जालना छपरा जालना आणि नांदेड उधना नांदेड या गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान हडपसर घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे बीडहून पुणे जंक्शनला जाणारी आणि पुणे जंक्शनहून बीडला येणारी रेल्वे सेवा 3 ऑक्टोबरला रद्द करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळच्या श्री घृष्णेश्वर मंदिर वेरूळ विकास आराखड्याअंतर्गत मंदिरासमोरच्या खुलताबाद जंक्शन ते वेरूळ या मार्गावर भुयारी मार्गाचं बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी मार्गावरची सर्व जड वाहतूक येत्या 29 मार्च 2027 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी दिले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार, आकाशवाणी मुंबई 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो वर चला दोस्त हो बोलू काही ह्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते। मी सुवर्णा रिसपूड। एफएम रेनबो ही वाहिनी तुम्ही न्यूज ऑन एआयआर ॲप वरती सुद्धा ऐकू शकता। एफएम रेनबो मुंबई ह्यावरती जे ह्यावरती हा कार्यक्रम ऐकतायत त्या सगळ्या रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते। दोस्तांनो, निखळ आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या क्षणांविषयी आज चला दोस्त हो बोलू काही।

रसिका हो, आज आपण दिवसभरातल्या अशा क्षणांविषयी बोलणार आहोत जे क्षण खरं तर अनमोल असतात, पण कधी धावपळीमुळे तर कधी विचारांच्या गर्दीमुळे ते निसटून जातात किंवा पूर्णपणे अनुभवणं राहूनच जातं. हे अनमोल क्षण काही गोष्टी, घटना, अनुभव असतात जे क्षणार्धात निक

आनंदाचे रंग भरतात. अशाच काही क्षणांविषयी आज आपल्याला बोलायचे, असे क्षण आज आपल्याला वेचायचेत आणि आपण लक्षपूर्वक पाहायला लागलो ना तर आपल्याला लक्षात येईल की दिवसभरात अनेक विध असे सुंदर सुंदर क्षण येऊन गेलेत किंवा येणार आहेत किंवा आत्ता तो क्षण आहे जो आपल्याला निखळ आनंद देतोय. प्रत्येक दिवस अशा क्षणांची एक सुंदर मालाच असते आणि तीच आज आपल्याला वेचत विणायची आणि रोज ती अनुभवायची. एकदा मनाला सवय लागली हे निखळ आनंद निष्ठून न जाता अनुभवण्याची की प्रत्येक क्षणी आपल्याला सुंदर वेचायची सुद्धा सवय लागते. आणि ही जी सवय आहे किंवा असे क्षण वेचणं ही जी सवय ती फक्त आपल्याला मनाला आवडते असं नाही, मनाला आनंद देते असं नाही, तर आपल्या शरीराला सुद्धा असे क्षण आवडतात कारण ह्या क्षणांमुळे आनंदी हार्मोन्सची साथ आपोआप आपल्या शरीराला मिळते.

क्षण तुम्ही नक्कीच अनुभवले असतील, वेचले असतील. असं होतं की एखादं बी आपण पेरतो आणि आपण पेरलेल्या बीचं अचानक दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनंतर उठल्यावर रोपात रूपांतर होणं सुरू झालेलं आहे, ही प्रक्रिया आपल्याला जेव्हा पहिल्यांदा दिसते तो आनंदी क्षण आठवा बरं. आपण लावलेल्या झाडाला पहिलं फूल येणं, वाऱ्याची झुळूक अनुभवणं, आवडता सुगंध येणं, बागेत फिरत असताना अचानक सुंदर जाळीदार पिंपळ पान गवसणं, देवाची पूजा झाल्यावर केलेली पुष्परचना, दिवा लावल्यावर आलेली प्रसन्नता, एखाद्याचं स्मितहास्य, कोणाला छोटीशी केलेली मदत, अशा अनुभवातून मिळणारा जो आनंद असतो की नाही तो काही औरच, नाही का? साध्या सोप्या गोष्टींमधून मिळणारा हा खरा आनंद आपल्याला एकदम मस्त रिचार्ज करतो.

107.1 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात आपण वेचतोय आज निखळ आनंद देणारे क्षण. असे क्षण बघा, अनेक गोष्टींमधनं आपल्याला दर वेळेला अनुभवता येतात. म्हणजे निसर्ग निरीक्षणातून मिळणारा जो आनंद असतो की नाही, तो काही औरच असतो, नाही का? म्हणजे असं छान भटकंती करत असताना एखादं फूल दिसणं असेल, किंवा रानावनात भटकंती करत असताना रानफुलं दिसणं, आत्ता कोकणात गणपतीला जे जे प्रवास करून आलेले आहेत त्यांना अनेक असे क्षण आठवत असतील की घाटातनं प्रवास करत असताना असं अप्रतिम दृश्य, अप्रतिम निसर्ग चित्र दिसतं, अचानक ते दृश्य समोर येतं आणि मन आनंदून जातं. हे झालं रानावनातनं किंवा घाटातनं प्रवास करताना.

पण शहरात बघा, सिमेंट काँक्रीटचं एरवी जंगल असलं तरीसुद्धा एखादं झाडसुद्धा जर आपल्या आजूबाजूला असेल तर ते झाड आपल्याला किती भरभरून आनंद देतं. आत्ताच कार्यक्रमासाठी येत असताना कोपऱ्यावरती एक नागद चाफ्याचं झाड आहे, ते इतकं छान बहरलंय आणि त्याचा सुवास तो सगळीकडे पसरतोय. त्याची फुलं तर आनंद देत आहेतच त्याच्या रूपांमधनं, त्याचं रूप रंग आणि सुगंध. एक एकुलता एक झाड जरी आपल्या आजूबाजूला कुठलंही असेल, अगदी साधं तगरीचं झाड जरी असेल, तुळशीचं असेल, तरीसुद्धा किती आनंद होतो, नाही का? आणि हा खरा आनंद शहरातल्या लोकांना अधिक अनुभवता येतो, कारण असे आपले हिरवे दोस्त आपल्या आजूबाजूला विरळ झालेले आहेत, नाही का? नंतर आपण बघितलं तर कलेतून मिळणारा आनंदसुद्धा असाच असतो. म्हणजे पुलंचं वाचन, पुलंची पुस्तकं वाचणं किंवा त्यांच्याकडून ती कथा ऐकणं हा कायमच निखळ मनोरंजन, निखळ आनंददायी असा अनुभव असतो. एखाद्याने काढलेलं सुंदर चित्र पाहणं ह्याच्यातसुद्धा एक वेगळा आनंद आहे. म्हणजे स्वतः कला जोपासणं आणि इतरांची कला त्याचा आस्वाद घेणं हाही एक सुंदर अनुभव आहे. तसंच छंदात रमलेलं जे आपलं मन आहे ना, एक क्षण ती एक अवस्था असते बघा, म्हणजे एकाग्र होऊन जातं आपलं मन, तल्लीन होतं आणि तो तल्लीनतेतला जो क्षण आहे, तो जो अनुभव आहे, आहा हा, तो आनंद आपल्याला परत परत घ्यावासा वाटतो आणि परत परत घेण्यासारखाच असतो, कारण त्या क्षणी आपलं मन अगदी शांत, निवांत, आनंदी, बास एवढंच, बाकी काहीही विचार नसतात, नाही का?

निखळ आनंदाविषयी बोलत असताना आपले श्रोते सुद्धा त्यांच्या मनातलं माझ्यापर्यंत पोहोचवतायत. आपल्याला निशा लोहार यांचा फोन होता आणि त्यांनी

सांगितलं की आई जेव्हा त्याच्या बाळाला 9 महिन्यानंतर जन्म दिल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा पाहते तो क्षण काही अनोखा असतो आणि सगळं जे काही कष्ट असतात किंवा जो काही त्रास झालेला असतो तो एका क्षणार्धात तो निघून जातो आणि फक्त आनंद आनंद होतो. शुभांगी कारेकर आपल्याला सांगत होत्या की त्यांच्या नातवांनी म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाने एक कारल्याचं बी कुंडीत रोवलं आणि त्याचं छान वेल झालेलं आहे, त्याला छोटी छोटी कारली धरलेली आहेत. तर ती सगळी जी प्रोसेस आहे, प्रत्येक टप्पा आनंददायी आणि निखळ आनंद देणारा. त्याच्यानंतर आपल्याला नीलांबरी कुलकर्णी सांगतायत की त्यांच्या भाचीची मुलगी 8 महिन्यांची झाली आणि त्या भेटायला गेल्या होत्या, तर ती इतकी गोड हसली की तो क्षण त्यांना छान त्यांनी टिपलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रणव शिंदे ह्यांनी एक सुंदर कविता करून पाठवली आहे. कविता बरीच मोठी आहे पण त्यातलं प्रत्येक ओळच सुंदर आहे. एक ओळ सगळ्यात जास्त मला आवडली. त्यांनी सांगितलं आहे की आनंदी जगण्यासाठी फक्त छोट्या छोट्या गोष्टींचं भान पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला सांगतायत आरती गिरी की छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळतो तोच खरा आनंद, दुसऱ्याला मदत करणं उपयोगी पडणं हा खूप मोठा आनंद. त्याच्यानंतर आपल्याला मेसेज आलेला आहे पंकज मोहोड यांचा, रजनीकांत पाटील, त्याच्यानंतर गौतम भिंगारडे, दीपा पालकर आपल्याला सांगतायत की आज सकाळचाच अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे की एखाद्याला जेव्हा गरज असते आणि ती गरज न सांगता ओळखून आपण जेव्हा मदत करतो तेव्हा आपोआप त्या समोरच्या चेहऱ्यावर जो आनंद निर्माण होतो तो आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला त्याहून अधिक आनंद देतो. त्याच्यानंतर अरुण गावकर, संध्या गावकर ह्यांचा सुद्धा मेसेज आलेला आहे. सूरज पुत्तजवार ह्यांचा सुद्धा मेसेज आहे आणि अनेकांनी, मंगेश म्हात्रे असतील, श्रीपाद जोशी, प्रमोद राऊत यांनी कार्यक्रम ऐकतायत, ते त्यांना आवडतोय असं सांगतायत. खूप फोनसुद्धा येतात. वेळेची मर्यादा आहे, छोटंसं गाणं लावतंय त्यामध्ये जितका आपला संवाद होईल फोनवरती किंवा मेसेजमधनं तो करूया. तो संवाद तुमच्यापर्यंत पोहोचविनस ऐकत राहा 107.1 MHz FM रेनबो.

नीलांबरी कुलकर्णी यांनी आपल्याला मेसेज केला आहे, त्यांचा अनुभव सांगितला, पण एक वाक्य तेही खास आहे, ते सांगायचं राहिलं म्हणून परत एकदा उल्लेख करते. त्यांनी सांगितलं की रेडिओवरती आवडतं गाणं ऐकायला मिळणं हा सुद्धा एक आनंद आहे. आणि मला वाटतं हा अनुभव आपल्यातल्या प्रत्येकाने घेतला असेल की आपल्या मनात एखादं गाणं सुरू असतं किंवा हे गाणं आज ऐकायला मिळावं असं वाटत असतानाच रेडिओ लावल्यावर काही वेळानंतर किंवा जितका वेळ आपण रेडिओ ऐकतोय तेव्हा आपल्या मनातलं गाणं लागणं हा सुद्धा एक आनंद आहे, नाही का? आणि रेडिओची हीच मजा आहे की पुढे काय आहे हे माहीत नाही आहे आणि आपल्याला हवं तेच लागलं किंवा एखादं नवीन काही गवसलं त्याचाही आनंद असतो, नाही का? तर अशाच वेगवेगळ्या निखळ आनंदी क्षणांना वेचत आपला रोजचा जीवन प्रवास सुरू ठेवूया. एफ एम रेनबो, एफ एम गोल्डची साथ तुमच्यासाठी आहेच आहे, नाही का? 2:57 होत आहेत. तर आता मी जे गाणं लावणार आहे बघूया कोणाकोणाच्या मनातलं हे गाणं असेल, ज्याच्या असेल त्याला भरभरून आनंद मिळेल. आणि अर्थात गाणंच इतकं सुंदर आहे की प्रत्येकाला आनंद मिळणार आहेच आहे. गप्पा सुरू राहतीलच, छोटे छोटे ब्रेक असतील, कधी बातम्या, कधी संदेश, कधी अपडेट्स. तर ह्या गाण्यानंतर ठीक 3 प्रादेशिक बातम्या असतील आणि 3:10 मी सुवर्णा रिसबूड तुमच्यासाठी घेऊन येईन 107.1 MHz एफ एम रेनबोवर सप्तरंगी साथ हा कार्यक्रम. तेव्हा ऐकत रहा, आनंद घेत रहा, एफ एम रेनबो, म्युझिकली युअर्स.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. SIR मधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानकांची अधिसूचना जारी. अँटेलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामिनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. अरबी समुद्रातल्या कारवाई

0: 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी मार्च 2027 होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे. याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्यमंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांमधल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्यात आणि कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळाकडे तातडीने सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानकांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबत नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल. ही चौकट देशातल्या वाहन उद्योगासाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल. त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील. ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वोकल फॉर लोकल हा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशा वेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 सुरू केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं, बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
2: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
0: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार यादा हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. SIR अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या कथित अनियमिततेविरोधात येत्या 2 तारखेपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा पातळीवर लोकशाही वाचवा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तसंच 6 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांचा

निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा निघेल असा इशाराही खरगे यांनी दिला. यासंदर्भात विरोधी पक्षांचे सदस्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकांमधून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुजरात पोलिसांचं दहशतवादी विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेल्या 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायांबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज सुवर्णपदकांची लयलूट केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीने सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीने मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक तिरंदाजी प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. भारताने आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 28 कांस्यपदकांसह एकूण 58 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 7वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कांदा खरेदीत अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली आहे. या समितीत प्रांत अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेले सदस्य तसंच सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश आहे. किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून सध्या 2026-27 हंगामासाठी कांदा खरेदी सुरू आहे. त्यात अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे ही समिती नेमल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. अँटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीनं या जामीनाला आव्हान देण्यात आलं. 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतल्या अँटिलिया या निवासस्थानानजीक स्फोटकांनी भरलेली मोटार गाडी ठेवण्यात आली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. SIRमधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. प्रवासी मानकांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. अँटेलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामीनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई 107.1 मेगाहर्ट्स एफएम रेनबो आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवरती एफएम रेनबो मुंबईवर सप्तरंगी साथ कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते. मी सुवर्णा रिसबुड. मराठीसोबत इतरही भाषेतले शब्द असणारी गाणी आज आपण आपल्या कार्यक्रमासाठी निवडली आहेत. चला तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाऊया द हाऊस ऑफ विथ द बांबू डोर पाहण्यासाठी ह्या गाण्यासोबत.

हाऊस ऑफ बॅम्बू हे शब्दचित्र शांता शेळके यांचं, हे पाहिल्यानंतर आता आपण आनंदी रंगाने रंगलेल्या घराचं चित्र रेखाटणारं गाणं ऐकूया. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी हे शब्दचित्र साकारलंय आणि हे शब्दचित्र सजवण्याकरता काही इंग्रजी शब्दांचा सुंदर उपयोग त्यांनी केलेला आहे. हे घर कसं आहे तर जगदीश खेबुडकर म्हणतात हे आहे होम स्वीट होम. आणि या घरात राहणारे सगळे कसे आहेत तर सगळे आहेत हॅप्पी आणि जॉली.

सप्तरंगी सात कार्यक्रमात आज आपल्या गप्पा सुरू आहेत अशा गाण्यांविषयी, ज्या गाण्यांमध्ये मराठीसोबत इतरही भाषेतले शब्द आपल्याला आढळतात. याचं उत्तम उदाहरण पाहण्यासाठी थेट आता आपण जाऊया कृष्ण धवल काळात. सुप्रसिद्ध अजरामर माणूस हा चित्रपट आणि त्यामध्ये आहे एक खास गाणं, कशाला उद्याची बाद. मंडळी, या गाण्याची खासियत अशी की ह्यातलं प्रत्येक कडवं भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या भाषेत रचलेलं आहे. मग मराठीसोबतच ह्या गाण्यात आपण हिंदी, उर्दू, गुजराती, पंजाबी, बंगाली, तमिळ अशा वेगवेगळ्या भाषाही ऐकतो. विशेष म्हणजे ह्या गाण्याला संगीतबद्ध केलेलं आहे मास्टर कृष्णराव ह्यांनी. फार कठीण बघा, म्हणजे प्रत्येक भाषेचा लहेजा, त्यातला गोडवा सांभाळून, त्याचं उच्चारण सांभाळून अगदी छान सुंदर संगीत देणं हे खूप कौतुकास्पद आहे, मोठं कौशल्य आहे आणि अगदी सहज ते त्यांनी पार पाडलेलं आहे. म्हणूनच हे गाणं अजरामर झालं आहे. ऐकूया तेच गाणं 107.1 MHz FM रेनबोवर.

किती जुनं हे गाणं आहे नाही का, पण तरी सुद्धा त्याचं संगीत, त्याचे शब्द आणि त्याची चाल इतकी छान आहे की आजही ते गाणं ऐकताना खूप छान वाटतंय. अनेक श्रोते सांगतायत की खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं. आणि ह्या दृष्टीने आपण आज ज्या विषयी बोलतोय की मराठी सोबतच इतरही भाषांमधले शब्द असणारी गाणी, ह्या विषयावर बोलत असताना हे गाणं येणं आणि ते त्या दृष्टीने ऐकणं ह्याची एक वेगळी मजा श्रोत्यांना आलेली आहे. बघा, अनेक वेळेला काय होतं की प्रवासामुळे किंवा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ येत जातं, वेगवेगळ्या संस्कृती भाषाही जवळ आल्या आणि नकळत एका भाषेत इतर भाषांमधले शब्द मिसळले जाऊ लागले. मूळ भाषेने काय केलं तर स्वतःचं सौंदर्य जपत नवीन शब्द आपलेसेही केले, नाही का. आणि ह्या भाषांच्या झालेल्या सरमिसळीचा गीतकार संगीतकार जोडीनी खूप खुबीनं उपयोग करून अनेकविध सुंदर गाण्यांची निर्मिती केलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर डबल सीटमधलं जे गाणं आता आपण ऐकणार आहोत, मोहिनी, हे गाणं स्वप्ननगरी म्हणून जगप्रसिद्ध असणारी आपली मुंबई, तिचं वर्णन करणारं हे गाणं मराठी आणि हिंदी शब्दांनी सजलेलं ऐकूया. चला जाऊया ह्या गाण्यासोबत स्वप्ननगरीत.

सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपल्या गप्पा सुरू आहेत अशा गाण्यांविषयी. ज्या मराठी गाण्यांमध्ये काही इतर भाषेतले शब्दसुद्धा छान गीतकारांनी गुंफलेले आहेत आणि अशी काही गाणी श्रोतेसुद्धा माझ्यापर्यंत पोचवत आहेत. दीपा पालकर ह्यांनी रंगत संगतमध्ये हॅपी बर्थडे असा उल्लेख असलेलं गाणं त्यांनी सांगितलंय. तसंच चमचम करता है नशीला बदन अगबाई अरेच्या ह्या चित्रपटातलं गाणं. तुम्ही सुद्धा तुमच्या मनातलं गाणं माझ्यापर्यंत पोचवू शकता 86 57 66 10 71 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करून. मराठी गाणी ज्यांच्यामध्ये इतर भाषेतले काही शब्द आहेत अशी गाणी तुम्हाला माझ्यापर्यंत पोचवायचीत. आता रसिकहो 3:29 होत आलेली आहेत आणि आता वेळ झालेली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सध्या सुरू आहेत तर ह्या स्पर्धांमध्ये आत्ता काय नवं घडलेलं आहे, काय छान नवीन बातमी आहे त्याचे अपडेट्स आपल्याला ऐकायचे. तर 3:30 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अपडेट्स आपण ऐकूया आणि ह्या अपडेट्स नंतर सप्तरंगी साथ ह्या कार्यक्रमात अर्थातच मी सुवर्णा रिसबुड तुमच्या सोबत असणार आहे गाण्यांची खास प्लेलिस्ट घेऊन. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

107.1 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आज तुमच्या सोबत आहे मी सुवर्णा रिसपूड आणि मराठी गाण्यांमध्ये इतर भाषेतले काही शब्द सुंदर रीतीने गुंफले गेलेले आहेत अशी गाणी आज आपण सप्तरंगी साथ या कार्यक्रमात निवडली आहे. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ना हे गाणं खरंच एकदम प्रसन्नता देणारं गाणं आहे. म्हणजे बघा काही गाण्यांचे शब्दसूर इतके छान असतात की ते गाणं परत परत ऐकावंसं वाटतं, तसंच हे गाणं आहे. आणि हे गाणं ऐकताना दरवेळी ना आपल्याही मनभर लखलक लाईटिंग झाल्यामुळे आपल्यालाही भारी फिलिंग येतं, ते आपण दरवेळेला हे गाणं ऐकताना अनुभवतो.

सप्तरंगी साथ ह्या कार्यक्रमात आपल्याला श्रोते सुद्धा त्यांच्या मनातलं गाणं कळवत आहेत, असं गाणं ज्याच्यामध्ये मराठी सोबतच इतर भाषांमधले काही शब्द आहेत. आपल्याला पंकज मोहोड कळवत आहेत जत्रा चित्रपटातलं गाणं ये गो ये ये मैना पिंजरा बनाया सोने का, तसंच गुलकंद चित्रपटातलं चल जाऊ डेटवर ही दोन गाणी त्यांनी कळवलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अर्चना जोगळेकर ह्यांनी नंबर 54 हाऊस ऑफ बांबू ते गाणं कळवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला विजयंत चितळे ह्यांचा मेसेज आहे आणि त्यांनी चित्रपट जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा ह्यातलं लगण लगे सखी आहे हे गाणं कळवलं आहे. त्याच्यानंतर विजयंत्र ह्यांनी एक अजून एक मेसेज आहे, घटोल बहुतेक त्यांचं नाव आहे, माफ करा जर चुकलं असेल तर. त्यांनी झपाटलेला 2 हा जो चित्रपट आहे त्यातल्या गाण्यांचा उल्लेख केला आहे. मग ईमेल काल इंटरनेटवर केला वगैरे अशी काही गाणी त्याच्यामध्ये आहेत ज्याच्यामध्ये एक छान रीतीने वेगळ्या भाषेतले शब्दही गाण्यात गुंफलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मेसेज आलेला आहे स्वप्नील जोशी, रजनीकांत पाटील, त्याच्यानंतर स्वप्नाली जोशी, दीपा पालकर, प्रमोद राऊत ह्यांनी सुद्धा आपल्याला काही प्रतिक्रिया कळवत गाणी कळवलेली आहेत. लेलो भाई चिवडा लेलो हे अनेक श्रोत्यांनी गाणं कळवलेलं आहे. चला तर मग तेच गाणं आणि ह्या गाण्यानंतर मग मला एक आवडणारं गाणं असं चालू राहील. 107.1 MHz FM रेनबो, म्युझिकली युअर्स.

सावऱ्या नोयात जेवढी ताकत पहा एक वार येई कसा चोर बायकोची थांबेल थन थन थन बायक नोया या चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी।

पुढचं गाणं आपण निवडलंय. गीतकार चंद्रशेखर सानेकर ह्यांनी लिहिलेलं हे गाणं आहे. हृदयाचा रिंगटोन सांगतो की हे लाईफ आहे, किती सुंदर, लाईफ इज ब्युटिफुल असं म्हणणारं हे गाणं. योगिता चितळे ह्यांचा स्वर, किती सुंदर शब्द ह्याच्यात गुंफलेत बघा गीतकारांनी. एक एक शब्द इंग्रजीतला घेतलेला आहे, पण पूर्ण त्याचा जो इफेक्ट आहे तो असं आपल्याला वाटत नाही की आपण दोन भाषा एकत्र असं काहीतरी मिक्सचर आपण ऐकतोय, कारण इतकं ते चपखल बसलेलं आहे. ते गाण्यात म्हणतात, बोला हाय नव्या दिवसाला, द्या स्माईल मजेत उन्हाला, असलो आपण जरी तेच तरी नवे असतो नव्या क्षणाला. विचारही सुंदर आहे, शब्दरचनाही सुंदर, संगीतही निलेश मोहरीर ह्यांचं अप्रतिम आणि स्वर योगिता चितळे ह्यांचा. मला हे फार गाणं आवडतं. प्रसन्न शब्दांची सुरांची ही केमिस्ट्री एकदम मस्त जमून आली आहे. ऐकूया तीच केमिस्ट्री FM रेनबो 107.1 MHz वर.

रसिक, मानवी भावभावनांना शब्दबद्ध करताना गीतकारांनी ह्या शब्दचित्राला अधिक उठावदार, प्रभावी, रंजक करण्यासाठी ना कधी कधी एकाहून अधिक भाषांमधल्या शब्दांना निवडलं आणि खूबीनं त्यांची सुंदर रचनाही केली. बरं, ही काही आत्ताची स्टाईल आहे असं नाही, तर अगदी कृष्णधवल चित्रपटांच्या काळापासून हा प्रयोग सुरू आहे, कारण तो कलाकारांना जितका भावतो तितकाच रसिकांनाही आवडतो. अशाच काही गाण्यांची आज आपण निवड केली, त्यांची होती सप्तरंगी साथ. आता असंच एक गाणं ज्याच्यामध्ये आपल्याला एकाहून अधिक भाषांमधले शब्द ऐकायला येणार आहेत, हेही गाणं खूप लोकप्रिय झालेलं. ह्या गाण्यासोबतच सप्तरंगी साथ ह्या कार्यक्रमाची सांगता करूया. 3:58 ठळक बातम्या आणि त्यानंतर ठीक 4 सांजेच्या पारी हा कार्यक्रम घेऊन मी सुवर्णा रिसबुड तुमच्यासोबत असणार आहेच. तेव्हा ऐकत रहा, आनंद घेत रहा, 107.1 MHz FM रेनबो, म्युझिकली युअर्स.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली युअर्स.
1: नमस्कार, वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. केंद्र सरकारनं गहू, बाजरी, चणा डाळ, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ केली आहे. रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे अशी माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत दिली. राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी मार्च 2027 होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 3000 कोटी रुपये आहे. गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ही संयुक्त कारवाई केली. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडलं आहे अशी माहिती गुजरात ATSच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं आढळल्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन दिला होता, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली. याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार, आकाशवाणी मुंबई 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो वर सांजेच्या पारी सगळ्यांचं स्वागत करते. मी सुवर्णा रिसबुड. एफएम रेनबो मुंबई न्यूज ऑन एआयआर ॲप वरती हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. रसिक हो, आज सांजेच्या पारी तयार करूया पुस्तकांचा कोलाज. आज आहे जागतिक अनुवाद दिवस आणि ह्या निमित्तानेच आजचा कोलाज तयार होईल अनुवादित पुस्तकांनी.

आज आहे जागतिक अनुवाद दिवस आणि ह्या निमित्ताने सांजेच्या पारी आपल्या गप्पा सुरू आहेत. मंडळी, भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नाही आहे, तर प्रत्येक प्रांतातली भाषा, त्या त्या प्रांतातली संस्कृती, परंपरा, गोष्टी, विचार आणि ज्ञान ह्यांचं जतन करत असते, त्या जपत असते. एका भाषेतली ही संपत्ती दुसऱ्या प्रांतात तर कधी जगभर नेण्याचं महत्त्वाचं काम अनुवादक करत असतात. मूळ भाषेतला गोडवा, भावना, त्या भाषेतलं सौंदर्य जपत त्यातला जो संदेश आहे तो अचूकरित्या दुसऱ्या भाषेत मांडणं हे खरंच खूप मोठं कौशल्य आहे, कला आहे, बरोबर ना? ह्या कलेचं काही मोजक्याच व्यक्तींना वरदान मिळालेलं असतं आणि ह्या अनुवादकांमुळे जग जवळ येणं, ज्ञान, माहिती, मनोरंजन ह्यांची आदानप्रदान होणं अगदी सहज आपल्यासाठी शक्य होतं. आजच्या ह्या जागतिक अनुवाद दिवसानिमित्ताने आज आपण पुस्तकांचा कोलाज करणार आहोत. अशी पुस्तकं जी मराठीत अनुवादित झालेली आहेत, मी माझ्या मनातली, मला भावलेली काही पुस्तकं कोलाज तयार करण्यासाठी आणलेली आहेतच. तुम्ही सुद्धा तुमच्या मनातलं, तुम्हाला भावलेलं, मराठीत अनुवादित झालेलं पुस्तक कोणतं ते माझ्यापर्यंत पोचवू शकता. आणि त्यासाठी आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71.

मराठीत अनुवादित पुस्तकांचा कोलाज आज आपण तयार करतोय आणि त्यासाठी पहिलं पुस्तक निवडलेलं आहे अग्निपंख. स्वप्न पहा, त्या दिशेने विचार करा आणि ती कृतीने सत्यात उतरवा, असं म्हणणारे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं हे आत्मचरित्र. याचा मराठीत अनुवाद केलाय माधुरी शानभाग यांनी. हा अनुवाद इतका सुंदर आहे की जणू काही डॉक्टर APJ अब्दुल कलामच आपल्याशी थेट मराठीतून संवाद साधतायत असंच आपल्याला वाटतं. असं हे तेजस्वी प्रेरणादायी आत्मचरित्र अग्निपंख.

107.1 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबोवर सांजेच्या पारी आज आपण तयार करतोय पुस्तकांचा कोलाज. आता जे पुस्तक आपण निवडलं आहे त्याचं नाव आहे चीपर बाय दी डझन. ह्याचं नाव आणि त्याचं जे कव्हर आहे ते अतिशय सुंदर आहे. उत्सुकता निर्माण होते आणि आपण ते पुस्तक वाचू लागतो आणि त्याचं लिखाण आणि ती गोष्ट इतकी अफलातून आहे की ते आपण अनेकजणं एका बैठकीतसुद्धा पूर्ण करतील असं ते पुस्तक आहे. चीपर बाय दी डझन हे पुस्तक फ्रँक आणि अर्ने गिलब्रेथ ह्या भावंडांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या वडिलांविषयी लिहिलेलं हे पुस्तक आहे. ह्याचा मराठी अनुवाद केलाय मंगला निगुडकर ह्यांनी. गिलब्रेथ कुटुंबाची ह्याच्यामध्ये कथा आपल्याला वाचायला मिळते. या कुटुंबात कोण आहेत तर ही सत्यकथा आहे. ह्या कुटुंबामध्ये आई वडील आणि त्यांची 12 मुलं आहेत. गिलब्रेथ आणि म्हणजे फ्रँक गिलब्रेथ आणि त्यांची पत्नी लिलियन गिलब्रेथ ह्यांनी त्यांच्या 12 मुलांना कसं वाढवलं त्याची ही सत्यकथा चीपर बाय दी डझन. रंजकही आहे आणि मनोवेधकही आहे. रसिकाओ, फ्रँक गिलब्रेथ आणि त्यांची पत्नी लिलियन गिलब्रेथ यांनी मुलांना वाढवण्याची जी त्यांची जी पद्धत आहे, मुलांना शिकवण्याची, शिस्त लावायची जी पद्धत आहे ती खूपच विशेष होती. तसंच नाविन्यपूर्णही होती. म्हणजे एकीकडे शिस्त, कामातली अचूकता, वेळेचं महत्त्व ह्याची शिकवण ते देत होते, तर दुसरीकडे प्रत्येक क्षण हा जीवनाचा आनंद घेत कसा मजेत जगायचं, शिकायचं ह्याचाही पाठ, ह्याचेही संस्कार ह्या दोघांनी मिळून त्यांच्या 12 मुलांवर केले. ते कसे आणि मग त्याच्यात काय गमती जमती झाल्या ह्या सगळ्या वाचताना आपल्याला खरंच खूप मजा येते. हे पुस्तक आपलं मनोरंजनही करतं आणि प्रेरणाही देतं.

0: 107.1 मेगाहर्ट्स एफएम रेनबो सांजेच्या पारी आज मराठीत अनुवाद झालेल्या पुस्तकांचा कोलाज तयार करत असताना पुढचं पुस्तक कोणतं आहे हे सांगण्या अगोदर मला एक सुप्रसिद्ध कोट एक विचार वाक्य सांगायला आवडेल. अमेरिकन पोएट मुरियल म्हणायचे की हे विश्व अणूंनी नाही तर गोष्टींनी कथांनी बनलेलं आहे. द युनिवर्स इज मेड अप ऑफ स्टोरीज नॉट ऑफ ॲटम्स. अगदी खरं आहे. म्हणजे बघा, रोज आपण अनेक व्यक्तींना भेटत असतो, अनेक कामं करत असतो, तो अनुभव घेतो, प्रत्येक क्षणी वेगवेगळे अनुभव घेत असतो आणि चांगल्या वाईट अनुभवाची गोष्ट होते तो अनुभव मग आपण इतरांना गोष्टीच्या रूपात सांगतो. ही जी आपली एक सवय आहे, ह्या सवयीमुळे एक गोष्टींचं अद्भुत विश्वच जणू आपण तयार करत असतो. पण ह्या गोष्टींच्या अद्भुत विश्वातल्या रोजच्या अनुभवातनं निर्माण झालेले हे जे अद्भुत क्षण आहेत त्याच्यात काही आपल्याला चांगले वाटतात, काही आवडतात, काही नावडीचे असतात, पण प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो आणि म्हणूनच त्याची गोष्ट सांगणं ही सुद्धा एक कला आहे. आणि अशी कला सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना अवगत आहे. त्यांचं प्रत्येक पुस्तक सुप्रसिद्ध आणि प्रत्येक त्यांनी सांगितलेली गोष्ट मनस्पर्शी अशीच आहे. मला दोन त्यांची पुस्तकं फार आवडतात आणि ह्या दोन्ही पुस्तकांचा अनुवाद मराठीत झाल्यामुळे मराठीतही त्या गोष्टी वाचणं हा एक वेगळा अनुभव आहे. इंग्रजीतनं आणि मराठीतनं दोन्ही भाषांमधनं हे पुस्तक जेव्हा वाचलं गेलं तेव्हा तितकाच भरभरून आनंद आपल्याला मिळाला हे अनुवादकाचं श्रेय आहे, नाही का? पहिलं पुस्तक वाईज अदरवाईज अर्थातच सुप्रसिद्ध पुस्तक सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं, याचा मराठीत अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी. आणि दुसरं पुस्तक मला आवडलेलं हाऊ आय टॉट माय ग्रँड मदर टू रीड अँड अदर स्टोरीज. ह्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केल्यानंतर लीना सोहनी यांनी तो अनुवाद केला आहे. मराठीतलं त्याचं नाव आहे गोष्टी माणसांच्या. त्यामुळे हे दोन्ही पुस्तक अफलातून आहेत. त्यातल्या गोष्टी अजबही आहेत, काही मनस्पर्शी आहेत, काही आपल्याला हसवणाऱ्या आहेत, तर काही खूप सुंदर विचारही देणारे आहेत.
1: मुलांना मी तुम्हाला एका निळ्या कोल्ह्याची कशी फजिती झाली ती गोष्ट सांगणार आहे.

कोल्हा शेतातून जीव घेऊन पळू लागला. पळता पळता तो पडला एका रंगाऱ्याच्या हौदात. तिथल्या निळ्या रंगानं निळा झालेला कोल्हा घाबरला. मनात म्हणाला, अरे बाप रे, या अवतारामुळे रानातले प्राणी माझा जीव घेतील जीव.

सांजेच्या पारी पुस्तकाचा कोलाज तयार आपण करतोय आणि हा कोलाज आपण तयार करणार आहोतच गाण्यांच्या सोबतीनं. पण ठीक 4:30 आपल्याला अपडेट्स ऐकायचे आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सुरू आहेत आणि भारत खूप सुंदर कामगिरी त्याच्यात करतोय. वेगवेगळी पदकं आपण जिंकतोय. तर आजच्या दिवसात आत्ता ह्या घडीला तिथे काय नवं घडतंय, काय छान बातमी आपल्यापर्यंत येणार आहे ते आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता नक्कीच आहे. त्यामुळे 4:30 ऐकूया आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अपडेट्स आणि त्यानंतर आपली परत भेट होईलच सांजेच्या पारी 107.1 MHz FM रेनबोवर. आज तुमच्यासोबत आहे मी सुवर्णा रिसबुड.

107.1 MHz एफ एम रेनबो सांजेच्या पारी आज तुमच्या सोबत आहे. मी सुवर्णा रिसबुड. आज आपण अनुवादित पुस्तकांचा कोलाज तयार करतोय. निमित्त आहे आजच्या जागतिक अनुवाद दिनाचं. जगप्रसिद्ध जपानी पुस्तकातला एक संदेश खूप सुंदर आहे. तो संदेश असा आहे की हजारो फुलं फुलू दे, विचारधारांचा संघर्ष होऊ दे, विश्वाला नवजीवन मिळू दे. ही वाक्य आहेत चेतना सरदेशमुख गोसावी यांनी मराठी अनुवाद केलेल्या तोत्तोचान या पुस्तकातला. तेत्सुको कुरुया नागी यांनी लिहिलेलं हे पुस्तक. तोत्तोचानची ती सुंदर शाळा, तिथलं रंजक शिक्षण, स्नेहशील आणि कल्पक मुख्याध्यापक, ही सगळी सुंदर गोष्ट आपण मराठीत वाचू शकलो ते अनुवाद करण्याच्या कलेमुळे. अजून एक जपानचं जगप्रसिद्ध बेस्ट सेलर पुस्तक आहे इकिगाई. दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य असं म्हणत तर हे रहस्य सांगणारं पुस्तक लिहिलंय हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मेरेलस यांनी. याचा मराठी अनुवाद केलाय प्रसाद ढापरे यांनी. या पुस्तकाची सुरुवात एका जपानी म्हणीनी होते. ती म्हण काय आहे तर फक्त कार्यरत राहिला तरीही शतायुषी व्हाल, असं छान म्हणीनी, छान विचाराने सुरुवात होते. आणि मग हे पुस्तक पुढे आपल्याला असे सुंदर सुंदर विचार शिकवण शिकवत जपानी रहस्य कशाचं बरं तर दीर्घायुषी, निरोगी, आनंदी जीवनाचं रहस्य सांगतं. आणि हे रहस्य आपल्यापर्यंत पोहोचलं थेट मराठीत, ते अर्थातच अनुवादकाच्या कौशल्यामुळे.

पुस्तकांचा कोलाज तयार करत असताना आता पुढचं पुस्तक आपल्याला आपण जे निवडलंय ते पुस्तक आपल्याला एका अनोख्या जगात घेऊन जातं, एक आगळं वेगळं जग आपल्यासाठी खुलं करतं. झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन घडवणारं पुस्तक आहे द हिडन लाईफ ऑफ ट्रीज. पीटर व्हॉल लेबेन यांचं हे पुस्तक, मराठीत त्याचा अनुवाद केला गुरुदास नूलकर यांनी. रसिक हो, झाडं एकमेकांशी संवाद करू शकतात, विद्युत प्रवाह हा त्याचा एक मार्ग आहे आणि झाडांनाही सामाजिक जीवन आहे, एकमेकांची ते कशी काळजी घेतात ह्या आणि अशा अनेक रंजक गोष्टी ह्या पुस्तकात वाचताना झाडांशी नव्यानेच आपली ओळख होते. या पुस्तकाची गंमत म्हणजे मूळ जर्मन भाषेतलं पुस्तक अनुवादक आणि अनुवादक यांच्या कलेमुळे जर्मनीतून इंग्रजीत आणि मग मराठी असा प्रवास करत आपल्यापर्यंत येऊन पोचलं आणि झाडांचं हे अबोल विश्व आपल्यासाठी बोलकं झालं.

जागतिक अनुवाद दिनाच्या निमित्तानेही पुस्तकांचा कोलाज तयार करत असताना आता पुढचं पुस्तक आपण रचूया. त्याचं नाव आहे द अल्केमिस्ट. पाऊलो कोएलो यांचं हे पुस्तक, अनुवाद केलेला आहे मराठीत डॉक्टर शुचिता नांदापूरकर फडके यांनी. मूळ ब्राझील मधलं हे पुस्तक, मग जगभर 80 अधिक भाषांमध्ये या पुस्तकाचा रसिकहो अनुवाद झाला. 1988 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली, पण गंमत अशी झाली की सुरुवातीला मात्र फार काहीच प्रतिसाद ह्या पुस्तकाला मिळाला नाही. मग मात्र हळूहळू वाचकांची पसंती मिळत गेली आणि अभूतपूर्व यश ह्या पुस्तकाने मिळवलेलं आहे. आजही ह्या पुस्तकाची लोकप्रियता टिकून आहे, ह्याचं कारण द अल्केमिस्ट ह्यातली सुंदर कथा आणि ती सांगण्याची अप्रतिम पद्धत. बरं, 80 भाषांमध्ये हे पुस्तक अनुवादित करण्यात आलं, त्यामुळे अनुवादकांचं सुद्धा कौतुक आहे, कारण त्यांच्या उत्कृष्ट अनुवादामुळे जगभरातल्या 80 प्रदेशातल्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये हे अप्रतिम पुस्तक वाचता आलं आणि ते तितकंच प्रभावी असल्यामुळे ते लोकप्रियही झालं. ही कथा आहे सॅन्टियागो या मेंढपाळाची. स्पेन ते इजिप्त हा त्याचा अनोखा प्रवास, त्या प्रवासातले अनुभव. खजिन्याच्या शोधात निघालेला हा सॅन्टियागो शेवटी स्वतःच्या अंतरंगातल्या खजिन्याचा शोधापर्यंत कसा पोचतो ह्याची अतिशय सुंदर ही कथा आहे. ह्यातलं एक पुस्तकातलं वाक्य जगप्रसिद्ध झालं, अनेक ठिकाणी ते आजही वापरलं जातं. लेखकाच्या स्वानुभवातून लिहिलेलं हे वाक्य आहे. काय बरं, तर मनापासून एखादी इच्छा बाळगली तर विश्वातील सर्व शक्ती तुमच्या इच्छापूर्तीसाठी एकवटतात. हे ते वाक्य आणि अप्रतिम असं प्रेरणादायी द अल्केमिस्ट हे पुस्तक.

रसिका हो, आपल्याला श्रोत्यांनी सुद्धा काही पुस्तकांची नावं कळवलेली आहेत. प्रीती ठाकूर यांनी चीपर बाय दी डझन हे पुस्तक, त्याचा उल्लेख केला आहे. मिलिंद टिपणीस यांनी पाथेर पांचाली ह्याचा उल्लेख केलेला आहे. दीपा पालकर यांनी भर दुपारच्या अंधारात ह्याचा उल्लेख केला आहे. नीलांबरी कुलकर्णी यांनी कॉलिंग सहमत ह्या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे. मराठीत अनुवाद केलेल्या अनेकविध पुस्तकां ची जी एक वेगळी दुनिया आहे ती खरोखर अद्भुत आहे, कारण वेगळ्या प्रांतातली भाषा, तिथलं सौंदर्य आपल्या भाषेमध्ये पोचवणं हे अवघड काम ह्या अनुवादकांनी केलेलं आहे, करत आहेत, करत राहतील. आणि त्यामुळेच आपण आपल्या ठिकाणी राहूनही आपल्या साहित्यासोबतच जगभरातल्या साहित्याचा, तिथल्या गोष्टींचा, तिथल्या ज्ञानाचा छान आपल्याला फायदा होत जाईल, आपण अनुभव घेत जाऊ, नाही का? त्यामुळे आज जागतिक अनुवाद दिवसाच्या निमित्ताने ह्या सगळ्या अनुवादकांना, त्यांच्या कलेला सलाम करूया, मनापासून कृतज्ञता त्यांच्याविषयी व्यक्त करूया. आणि एका गाण्यासोबतच मी सुवर्णा रिसबुड तुमची अनुमती घेते. ठीक 5 वाजता FM रेनबोवरती बातम्या असतील आणि मग हिंदी गप्पा गाण्यांचा कार्यक्रम सुरू होईल. उद्या पहाटे 5 वाजता RJ पाणिनी आपल्यासोबत असणार आहे FM रेनबोवरती. चला तर मग मी सुवर्णा रिसबुड आता तुम्हाला भेटणार आहे नवरात्रात. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारनं गहू, बाजरी, चणाडाळ, मसूर, मोहरी आणि करडई या पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ केली आहे. रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं. यासाठी 90,962 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारनं केली आहे. नवीकरणीय ऊर्जेचा वापर अधिकाधिक सुलभ व्हावा यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये फेब्रुवारी मार्च 2027 होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदन पत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे. गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ही संयुक्त कारवाई केली. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडलं आहे अशी माहिती गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाण्यात काल रात्री झालेल्या गोळीबारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना अटक केली आहे. याशिवाय तिघेच जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं आढळल्याच्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन दिला होता, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाची 2027-28 विपणन हंगामासाठी सर्व अधिसूचित रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून बालकांच्या अन्नाबाबतचे नियम कडक. मोफत नमुने, भेटवस्तू किंवा इन्फ्लुएन्सरद्वारे प्रचारास मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकांच्या हॅट्रिकसह भारताची 4 सुवर्णपदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं 2027-28 विपणन हंगामासाठी सर्व अधिसूचित रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना माहिती दिली.
2: सबसे पहला फैसला लिया गया रबी क्रॉप्स के लिए MSP तय करना. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने अपने कार्यकाल के आरंभ से ही MSP में 50% प्रॉफिट देना वो तय किया था. उस फैसले को इसमें लागू किया गया है. वीट, बार्ली, ग्राम, लेंटिल्स, रेपसीड, मसूर, मस्टर्ड और सेफ्लावर, इन सब के लिए जो प्रोडक्शन कॉस्ट है उससे कम से कम 50% ज्यादा रखी गई है MSP.
1: करडईच्या MSP मध्ये सर्वाधिक 675 रुपये प्रति क्विंटल तर मोहरी आणि रॅपसीडच्या दरात 413 रुपये वाढ करण्यात आली आहे. मसूरमध्ये 390 रुपये, जवमध्ये 136 रुपये, हरभऱ्यात 83 रुपये तर गव्हाच्या MSP मध्ये 25 रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. याशिवाय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयात ग्रीन एनर्जी कॉरिडॉर फेज 3 योजनेला मंजुरी देण्यात आली असून यामुळे राज्यामधून 135 गिगावॅटपर्यंत अक्षय ऊर्जा वहन करण्यासाठी आंतरराज्यीय प्रसारण व्यवस्था मजबूत होणार आहे. राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे. याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्यमंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांमधल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्या आणि कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळाकडे तातडीनं सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन, जलस्रोत बळकटीकरण आणि नाला खोलीकरणाची कामं वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू करून टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

0: यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, कायदा सुव्यवस्था, निवडणूक आयोगाची भूमिका आणि सचिन वाझे यांच्या जामीन प्रकरणावरून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी त्यांनी नागपुरात केली. पंचनाम्यांच्या नावाखाली दुष्काळ जाहीर करण्यास विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं शिशूंसाठी फॉर्म्युला दूध, फॉलो अप फॉर्म्युला आणि पूरक आहाराबाबत कडक नियम लागू केले असून मोफत नमुने, भेटवस्तू, कॅशबॅक तसंच इन्फ्लुएन्स आणि सोशल मीडिया प्रमोशनला बंदी घातलीय. प्रत्येक उत्पादनाच्या पॅकेजवर मदर्स मिल्क इज बेस्ट फॉर युअर बेबी हा संदेश ठळकपणे देणं बंधनकारक करण्यात आलाय. पूरक आहार 6 महिन्यांनंतरच सुरू करण्याच्या सूचना देणं तसंच बालकांचे किंवा महिलांचे फोटो आणि दिशाभूल करणारे दावे टाळणं बंधनकारक आहे. नियमांचं उल्लंघन, चुकीची जाहिरात किंवा परवान्याशिवाय व्यवसाय केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड तर निकृष्ट दर्जाच्या अन्नासाठी 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. हे नियम उत्पादकांपासून वितरक, विक्रेते, रुग्णालयं आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मपर्यंत सर्व संबंधितांना लागू असून आदेश तात्काळ प्रभावी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत एक देश एक कर एक बाजारपेठ या उपाययोजनेविषयी.
1: 2017 लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात GST उद्देश विविध केंद्रीय आणि राज्य करांमुळे विभागलेली देशांतर्गत बाजारपेठ एकसंध करणे, करावर कर आकारणीची पद्धत दूर करणे आणि राज्यांच्या सीमांवरील अडथळे कमी करणे हा होता. यामुळे केंद्र आणि राज्यांचे 17 कर आणि 13 उपकर एका समान कर व्यवस्थेत आणण्यात आले, त्यामुळे एक देश एक कर एक बाजारपेठ ही संकल्पना प्रत्यक्षात आली. GST पूर्व काळात आंतरराज्यीय वाहतुकीदरम्यान वारंवार कर तपासणी, कागदपत्रांची पूर्तता आणि सीमा तपासणीमुळे वाहतुकीला बराच वेळ लागत असे. जागतिक बँकेच्या निरीक्षणानुसार अशा विलंबामुळे भारतातील लॉजिस्टिक खर्च आंतरराष्ट्रीय मानकांच्या तुलनेत 2 ते 3 पट अधिक होता. GST नंतर लांब पल्ल्याच्या वाहतूक क्षमतेत 47% वाढ झाली आहे. 2025-26 सकल GST संकलन 22,27,000 कोटी रुपये झाले. या सुधारणेमुळे सहकारी संघराज्यवादालाही बळ मिळालं. विभाज्य कर संचयातील राज्यांचा वाटा 32% 41% करण्यात आला. GST देशातील विविध राज्यांना स्वतंत्र करक्षेत्रांऐवजी एकाच राष्ट्रीय आर्थिक बाजारपेठेतील सहभागी घटक बनवण्याच्या प्रक्रियेला गती दिली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्र सरकारनं प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानांकनांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबतची नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल. ही चौकट देशातल्या वाहन उद्योगासाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल. त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला आलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील. ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. खामगाव औद्योगिक क्षेत्रातल्या मेसर्स AM ऑइल्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करून 3,51,00,000 रुपये किमतीचा सुमारे 2,48,845 किलो रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. वैध अन्न परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचं तसंच तेलाचा दर्जा निकृष्ट असल्याचा संशय आल्यानं ही कारवाई करण्यात आली. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात उमरेड इथल्या वेकोलीच्या गोकुळ मुरपार उपक्षेत्रातील वरिष्ठ पर्यवेक्षक पवन नखाते यांच्यावर कामाचं बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. आज गंगापूर चौक उमरेड इथं सापळा रचून 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना नखाते यांना रंगेहात पकडण्यात आलं. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी करत 4 सुवर्णपदकांची कमाई केली. कंपाऊंड तिरंदाजीमध्ये भारतानं सुवर्णपदकांची हॅट्रिक साधली. महिला संघ, मिश्र संघ आणि पुरुष संघानं आपापल्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत सुवर्णपदक पटकावलं. नेमबाजीतही भारतानं सुवर्ण पदक मिळवलं असून मिश्र ट्रॅप संघानं अव्वल स्थान पटकावलं. भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी पदक तालिकेत आणखी 3 कांस्य पदकांची भर घातली. प्रिया घनघास, नरेंद्र बेरवाल आणि कपिल पोखरिया यांनी आपापल्या गटात कांस्य पदक पटकावलं. दरम्यान मल्ल सुनील कुमारनं पुरुषांच्या 87 किलो वजनी गटातील ग्रीको रोमन

कुस्ती प्रकारात कांस्य पदक जिंकलं. हांगझो 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेतही कांस्य पदक जिंकणारा सुनील कुमार हा आशियाई क्रीडा स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारात 2 पदकं जिंकणारा पहिला भारतीय मल्ल ठरला आहे. दरम्यान भारताच्या पुरुष आणि महिला स्क्वॅश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहे. या विजयांसह भारताच्या पदकांची एकूण संख्या 60 झाली आहे. त्यात 10 सुवर्ण 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना आज गुवाहाटीमधल्या बरसापारा मैदानावर खेळला जात आहे. विजयासाठी वेस्ट इंडिजनं 406 धावांचं लक्ष ठेवलंय. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जॉन कॅम्बेल, शाई होप आणि आमिर जांगू यांच्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं 50 षटकात 7 गडी बाद 405 धावा केल्या आहेत. विदर्भ साहित्य संघातर्फे यंदापासून विदर्भस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून ही स्पर्धा दिवंगत रंगकर्मी राम जाधव यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून 1-24 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाची 2027-28 विपणन हंगामासाठी सर्व अधिसूचित रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून बालकांच्या अन्नाबाबतचे नियम कडक. मोफत नमुने, भेटवस्तू किंवा इन्फ्लुएन्सरद्वारे प्रचारास मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकांच्या हॅट्रिकसह भारताची 4 सुवर्णपदकांची कमाई. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रबी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. यंदाच्या रबी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसुरासाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं.
0: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी सांगितलं,
2: ये 1,86,000 करोड़ रुपीस का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीनफील्ड लाइंस को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइंस को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रतिलिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जारी केले. त्यात 2027-28 या वर्षात प्रतिलिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रतिलिटरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत. यात सौर परावर्ती रंगाचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग आणि अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 3 जण फरार आहेत. काल रात्री झालेल्या गोळीबारात पुर्णेकर यांचा मृत्यू झाला होता. एंटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं काल वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेनं या जामीनाला आव्हान दिलं होतं. आयआयटी मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत 40 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात साहिल याचे पालक, सहकारी विद्यार्थी, आयआयटीच्या वसतिगृहातले कर्मचारी यांचा समावेश आहे. मात्र साहिल याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचा जबाब अद्याप नोंदवलेला नाही. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या 4.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी शेखर उर्फ विजय संजय खैरनार याला मालेगावच्या जलदगती न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. त्याला 7 ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्ण पदकं जिंकली. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
3: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्ण पदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीन बरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
0: राज्य शासनाच्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत मूलभूत बदलांची गरज आहे असं राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांनी म्हटलं आहे. त्या परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय कृती दलाच्या प्रमुख आहेत. या कृती दलानं आज नाशिक विभागातले विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांशी थेट संवाद साधला, त्यानंतर त्या बोलत होत्या. राज्यातल्या 5ही महसूल विभागांमध्ये परीक्षा पद्धतीतल्या सुधारणांच्या अनुषंगानं समितीनं आतापर्यंत सुमारे 2000 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला तर सुमारे 30,000 विद्यार्थ्यांनी ईमेल तसंच निवेदनाद्वारे आपल्या शंका, प्रश्न आणि सूचना मांडल्या असल्याचं व्ही राधा यांनी सांगितलं. पाणी टंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन, जलस्रोतांचं बळकटीकरण, नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं, 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू करणं आणि टँकरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं

104 आणि आमिर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 षटकात बिनबाद 56 धावा झाल्या होत्या. भारतात यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 87.4% पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. सन 2001 नंतर मान्सून हंगामातली पावसाची ही चौथी सर्वात कमी नोंद आहे. मान्सून हंगामातलं पावसाचं प्रमाण सरासरी 868 मिलीमीटरपेक्षा जास्त असतं, मात्र यंदा भारतात 759 मिलीमीटर इतकाच पाऊस झाल्याचं विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रबी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या MSP मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदक. आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान, भारताची मजबूत सुरुवात. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरामध्ये वाढ केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसूरसाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं.
0: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
1: 1,86,000 करोड़ रुपीज का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा.
0: नवी दिल्लीसाठी नव्या ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेकरता 1,790 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. येत्या 2 वर्षात ही यंत्रणा राबवली जाईल. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जाहीर केले. त्यामध्ये 2027-28 या वर्षामध्ये प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत. यामध्ये सौर परावर्ती रंगांचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग, अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि महत्वपूर्ण प्रगत तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामधल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. जागतिक शांतता आणि सुरक्षा अधिक दृढ करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही विचारविनिमय केल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांमध्ये म्हटलं आहे. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी निकटचा संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं असंही त्यांनी म्हटलं आहे. गुजरात पोलिसांचं दहशतवादविरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये इराणी बोटीवरून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. या मोहिमेमध्ये 526 किलो अंमली पदार्थ पकडले. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक म्होरक्या मुसा उर्फ आसिफ फौजी भारतीय सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीमध्ये गारद झाला आहे.

0: कुवातकालन इथे मुसा चकमकीमध्ये मारला गेला, यामुळे जम्मू काश्मीरमधल्या या संघटनेच्या जाळ्याला जबर धक्का बसला आहे असं केंद्रीय गृह खात्यानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली. या स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह 59 पदकांची कमाई करत पदतालिकेमध्ये 8वं स्थान पटकावलं आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्यपदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीन बरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
0: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकांमध्ये 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि अमीर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 18 षटकात बिनबाद 172 धावा झाल्या होत्या. रशियन सशस्त्र दलामध्ये सामील होण्यासाठी भारतीय नागरिकांनी स्वेच्छेनं आपलं भारतीय नागरिकत्व सोडू नये असा सल्ला भारत सरकारनं दिला आहे. स्वयंसेवी संस्थांसह विविध खाजगी संस्थांकडून परदेशी नागरिकांना रशियन सशस्त्र दलामध्ये भरती केलं जात असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. अशा एजंट्स आणि संस्थांकडून मिळणाऱ्या नोकरीच्या संधी स्वीकारण्यापूर्वी योग्य ती शहानिशा करावी असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. MT होनोर या जहाजावरच्या भारतीय खलाशाचा समुद्रचाच्यांबरोबरच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला आहे. सोमालियातल्या पंटलँड सागरी पोलीस दलानं उघडलेल्या चाचीविरोधी कारवाईमध्ये ही चकमक उडाली होती. अमेरिकेनं इराकमधून आपल्या सगळ्या सैन्य तुकड्या मागे घेतल्या आहेत. तब्बल 12 वर्ष चाललेला हा संघर्ष अखेर संपुष्टात आला असून इराकसाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा अवैधरित्या ओलांडू पाहणारे 41 जास्त घुसखोर सीमेवरच्या चकमकींना बळी पडल्याची माहिती अफगाण लष्करानं दिली आहे. या कालावधीमध्ये नूरिस्तान या परगण्यातल्या कामदेश इथून 62 घुसखोरांनाही पकडण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या MSP केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रतिलिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. भारताची मजबूत सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्र

सुप्रभात श्रोते हो, 107.1 MHz पर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सूर्यलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन। आणि आजच्या वंदन कार्यक्रमात गुरुवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत।

कसं आहे बघा ना, आपल्याकडे प्रत्येक वाराचं आणि प्रत्येक देवतेचं हे नातं जोडलेलं नाही का? म्हणजे सोमवार म्हटल्यानंतर आपण म्हणत असतो की भगवान शंकराला वंदन करतो. मंगळवारी आपल्याला माहितीच आहे की गणपतीच्या दर्शनासाठी रांग लागलेली असते. आणि ज्या वेळेला आपण गुरुवारचा विचार करतो त्यावेळेला अर्थातच गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं तर आपण म्हणतोच, पण प्रत्येकाला खास करून दत्त संप्रदायातील लोकांना, भक्तांना, भाविकांना ओढ असते ती दत्तदर्शनाची.

0: जायत
1: आता लगेच काय
0: लगेच लगेच दत्ता दर्शनला आणि जायत आणि जायत जायत
1: आम्ही येणार
0: अरे आनंद पोटात माझ्या काय वाडीला अरे आनंद पोटात माझ्या औदमपूर
1: नरसोबाची वाडी राहिली
0: अरे आनंद पोटात माझ्या अरे बाबा गाणगापूर
1: हा तिकडे जाऊया आपलं
0: अरे आनंद

खरोखरच ज्या वेळेला आपण आपलं जे दैवत असतं त्या दैवताच्या दर्शनाला जातो तिथं खरोखर समर्पणाची भावना महत्त्वाची असते, नाही का? आणि त्यामुळे ते समर्पण, ते त्याग या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात ज्या वेळेला आपण निर्मळ मनानं भक्ती करतो देवा. आणि त्यामुळे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत दत्तांची पालखी पुढे पुढे जात असते आणि कायम तो स्वर, तो मंत्र कानी ऐकू येत असतो.

मित्रांनो, ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या स्थानांची यात्रा करत असतो त्यावेळेला त्या मूर्तीपुढे उभं राहिल्यानंतर एक विलक्षण समाधान मनाला मिळत असतं. आणि असं म्हणतात ना की जेव्हा त्याची इच्छा असते, म्हणजे त्या विधात्याची इच्छा असते की भक्तांना आपल्या दर्शनाला यावं, तेव्हाच तो दर्शनाचा योग त्याच्या आयुष्यात घडत असतो. ना कित्येकदा असं होतं की आपण यात्रेला जातो खरं, पण समोर मंदिर असतं पण काही ना काहीतरी अडचण येते आणि आपण त्या मंदिरात नाही जाऊ शकत. मग ती गर्दी असेल किंवा नदीला आलेला पूर असेल किंवा अजून काही,

परमेश्वराची इच्छा असेल तर मात्र तो भक्ताला त्याच्यापर्यंत घेऊन जात असतोच. आणि अगदी असं होतं की कधी आपल्या मनातही नसतं की आपण दर्शनाला जावं, आणि आपली इच्छा जरी नसेल, म्हणजे आपण ठरवलं नसेल, इच्छा नसेल म्हणजे तो संदर्भ थोडा वेगळा होऊ शकतो, पण आपण ठरवलं नसेल, पण अचानकपणे आपल्या आयुष्यात योग येतो आणि त्या स्थानाचं दर्शन आपल्याला घडतं. इच्छा नसेलचं उदाहरण देताना देऊळबंद एक हा आठवत असेल की तो नास्तिक शास्त्रज्ञ दाखवलेला आहे त्या चित्रपटामध्ये, त्याला अजिबात यात्रा वगैरे करायची नसते, पण बरोबर ती यात्रा कशी घडते आणि त्या शास्त्रज्ञाच्या आईचा मातेचा नवस पूर्ण होतो, त्या नास्तिक शास्त्रज्ञाच्या मनात अनेक प्रश्न पडलेले असतात, आणि मग विज्ञान आणि अध्यात्म यांचं योग्य उत्तर देऊळबंद एक नावाचा चित्रपट आपल्याला देतो. आणि त्यातलं दत्त यात्रेचं, दत्तस्थानाच्या यात्रेचं हे गाणं कायम स्मरणात राहतं.

मित्रांनो, देऊळबंद चित्रपटाचा सिक्वल सुद्धा आला आणि त्या चित्रपटानं व्यावसायिकतेच्या संदर्भात 100 कोटींचा टप्पा पार केला. मराठी चित्रपट सातासमुद्रापलीकडे पोचलेत हे सिद्ध झालं. आणि मुख्य म्हणजे देऊळबंद चित्रपटातली मोहन जोशी यांची श्री स्वामी समर्थांची भूमिका लोकप्रिय झाली. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जे वाक्य आहे ना, ते आपल्याला कायम प्रेरणा देत असतं. आणि मग ज्या ज्या वेळेला आपण स्वामी समर्थांची भक्ती करत असू किंवा दत्तगुरूंची भक्ती करत असू, गुरु सर्वत्र व्यापून राहिलेला गुरु आणि त्याचा आधार, त्या गुरुचा आधार आपल्याला वाटत असतो. पूर्वार्धामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये आपण दत्तविषयक भक्तिगीता ऐकवली आणि त्या पूर्वार्धाची सांगता आपण या गीतानं करतोय. आणि मग पुढच्या टप्प्याकडे वळायचं आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 5:32 होत आहेत. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या फिम रेनबो वाहिनीवर आपण ऐकताय आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय.